मध्यम लहरी 249.61 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 13 जून 2026. सकाळचे 5:55 आणि 44 सेकंद झाली आहेत. आमची प्रातकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो सुप्रभात.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या आता सहक्षेपित करत आहोत.

गिरवाणवाणी या कार्यक्रमात मोरेश्वर घैसास आणि सहकलाकारांच्या आवाजात नवग्रह स्तोत्र आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन. कार्यक्रमात सुरुवातीला वाणी जयराम यांनी गायलेली भूपाळी ही रचना जगदीश खेबुडकर यांची आहे.

वाणी जयराम यांनी गायलेली भूपाळी आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर डॉक्टर जगदीप सदाशिव जावडेकर यांची रचना संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात.

ओम दत्त ठाकूर यांची ही भक्तिरचना संपदा हिरे आणि सहकलाकारांनी गायली होती. प्रभात वंदन या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात श्रीराम रानडे यांचं भक्तिगीत.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत एकनाथांची रचना आपण ऐकली. प्रभात वंदन या कार्यक्रमात यानंतर मन्नाडे यांच्या आवाजात हिंदी भक्तिगीत.

0: यशवंत देव यांची रचना समूहस्वरात आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात भाजीपाल्याची रोपवाटिका ही संकलित माहिती.
1: मंडळी, सध्या आपण पाहतो आहोत की अनेक कृषी पदवीधर आणि शिकलेल्या तरुणांनी मिळून भाजीपाल्याच्या रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि अनेक दृष्टीनं ही रोपवाटिका यशस्वी देखील होत आहे. सध्याच्या काळाची गरज म्हणा किंवा इतर कोणतेही धोके पत्करण्यापेक्षा स्वतःच्या शेतामध्ये स्वतःला लागणारा भाजीपाला आपण रोपवाटिकेच्या स्वरूपात स्वतःकडे जर तयार केला तर त्यामुळं आपल्याला एक प्रकारची शाश्वतता प्राप्त होऊ शकते. आणि हेच जाणून सध्या अनेक लोक स्वतंत्र असा रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करत आहेत आणि त्याद्वारे त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळत आहे. टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, ब्रॉकोली, लेट्यूस, कांदा यासारख्या भाजीपाला पिकांची अगोदर रोपं तयार करून मग त्यांची पुनर्लागवण करणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं. रोपवाटिकेत रोपं तयार केल्यामुळं आपल्याला अनेक फायदे होतात. मुख्य म्हणजे रोपवाटिकेत रोपांची चांगली निगा ठेवणं आपल्याला सहज शक्य होतं. थोडक्या जागेत रोपवाटिका तयार करता येते. बियाण्याची बचत होते. पुनर्लागणीच्या क्षेत्राची पूर्व मशागत आणि रानबांधणी करण्यास आपल्याला पुरेसा वेळ देखील मिळतो. लागवड ठरवलेल्या वेळेला आणि लवकर देखील करता येते. जोमदार, निरोगी, कोवळ्या स्थितीत वाढीला पोषक अशा सर्व गोष्टी आपण उपलब्ध करून देऊ शकतो. रोग किडींचा अगदी चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे आपण बंदोबस्त करू शकतो. एकंदरीत जोमदार, निरोगी आणि रोप निर्मितीचं व्यवस्थापन हे अगदी सोपं होऊन जातं. भाजीपाल्याच्या रोपवाटिकेची जमीन ही उत्तम निचऱ्याची, सुपीक, हरळी कुंदाविरहित असणं हे महत्वाचं आहे. एक गुंठ्याला एक बैलगाडी चांगलं कुजलेलं शेणखत आपण घालावं. त्यानंतर खोल नांगरट करून ढेकळं फोडून 2-3 कोळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत केल्यानंतर 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर उंचीच्या गादी वाफे तयार करावेत. प्रत्येक गादी वाफावर 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट अधिक 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड हे मिसळून घ्यावं. सुधारित अगर संकरित वाणांचं खात्रीशीर असं बियाणं आपण निवडणं अपेक्षित आहे. वाफ्यावर 6 सेंटीमीटर अंतरावर 1.5 सेंटीमीटर खोलीपर्यंत रेघा पाडाव्यात. त्या रेघेत बी पातळ पेरावं, हलक्याशा मातीनं झाकून टाकावं आणि झारीनं पाणी द्यावं. बी उगवेपर्यंत 5-8 अगर गवताचा पातळ थर वाफ्यावर द्यावा. उगवेपर्यंत झारीनंच पाणी द्यावं. बी उगवल्यानंतर 5-8 गवत काढून टाकावं. आठवड्याभरात रोपं बियांची पाकळी सोडून पानं धरतात. त्यानंतर विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते. रोपं 3-4 पानांवर असताना 2 ओळी

0: काही हातानं चिमटून काढून टाकावीत. दोन ओळीत 1 सेंटीमीटर खोलीची खुरप्यानं काकरी पाडून त्यात दर वाफ्यास 25 ते 30 ग्रॅम थिमेट टाकून लगेच पाणी द्यावं. थिमेट टाकल्यानंतर वाफ्यावर अशीच काकरी पाडून प्रतिवाफ्याला 20 ते 25 ग्रॅम संपूर्ण अगर सुफलं टाकून मातीने झाकून घ्यावं आणि पाणी द्यावं. मरोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झोक्लोराईडचं ड्रेचिंग करावं. फुलकिडे तुडतुडे विषाणू रोगांचा प्रसार होत असतो, म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या औषधांची फवारणी करावी. साधारण 6 ते 8 आठवड्यात रोप पुनर्लागणीसाठी तयार होतात. रोपात कणखरपणा यावा म्हणून शेवटच्या 10 ते 12 दिवसात पाणी तोडावं आणि पुनर्लागणीसाठी रोप उपटताना आदल्या दिवशी संध्याकाळी पाणी द्यावं, म्हणजे रोप उपटताना मुळांना इजा होत नाही. अशा प्रकारे मंडळी कमी जागेत आणि चांगल्या व्यवस्थापनात दुसऱ्यांच्या रोपवाटिकेतून रोपं विकत आणण्यापेक्षा शक्यतो आपणच आपल्या घरी रोपवाटिका तयार करून अशा पद्धतीनं भाजीपाल्याची लागवड केलीत तर नक्कीच आपल्याला त्यातून फायदा होऊ शकेल.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात भाजीपाल्याची रोपवाटिका ही संकलित माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
3: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषतः उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो 3 पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊन खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर युनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण म्हणायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सर सुद्धा होऊ शकतो. याची कारणं काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं, अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढले जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते. तसेच जास्त बाळंतपणे, त्यातल्या त्यात 3 पेक्षा जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू सैल होतात. बाळंतपणानंतर 40 दिवसापर्यंत स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 महिन्याच्या काळात फार कष्टाची, शारीरिक लवून काम करण्याची, शेतातील कामे करण्याची स्त्रियांना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतारवय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला बद्धकोष्ठता म्हणतात त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये उपचार काय आहेत? तर पहिल्या पायरीमध्ये ओटीपोट विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलला जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्र

0: प्रतिक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा? तर पहिली गोष्ट, प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिना भर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर दोन बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचं अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोतहो, हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपल्याला पुन्हा ऐकता येईल.
1: नमस्कार श्रोतहो. परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतहो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
3: नमस्कार श्रोतहो. जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येक जण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढलीत. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रेय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोट तिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले आहे. कुठे अतिवृष्टी, महापूर, ढगफुटी तर कुठे दुष्काळ पडत आहे. पावसाच्या अनियमित चक्राचा परिणाम इथल्या पीक पद्धतीवर होत आहे. पुष्कळ अशा घटना आहेत की चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे असे प्रकार हवामान बदलाच्या परिणामामुळे होत आहेत. मुंबई, चेन्नई, कलकत्ता यासारख्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या शहरांवर हवामान बदलाचा परिणाम येणाऱ्या काळात होणार आहे. पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढली आहे. यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या शहरांना धोका निर्माण झाला आहे. हवामान बदलामुळे जैवविविधतेला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक पातळीवर 48,000 अधिक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. सूर्याच्या अतिनील किरणांचा मारा होऊन त्वचा विकार, कर्करोग यासारखे आजार मानवाला होत आहेत. यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्व समस्या वाढल्यामुळे लोकांना स्थलांतर करावे लागत आहे.

0: वरून हेच आपण लक्षात घ्यायचे आहे की आता आपण हवामान बदलाचा विचार गांभीर्याने केला नाही किंवा त्यावर उपाय करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर येणारा काळ मानवी सृष्टीसाठी आणि विशेष करून आपल्यासाठी अतिशय खडतर असणार आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 2:10 सकाळचे 6:55 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:20 एक गाणे ताजे तवाने. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 गाणी मनातली 7:40 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या. प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी 8:40 लखलक चंदेरी 8:55 यामध्ये आज मराठी चित्रपट गीतं. सकाळी 9:10 कार्यक्रम सांगली विशेष. स्वरांजली विशेष सुकम संगीताचा कार्यक्रम 9:30 नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा 9:40 सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत.

10:30 महानायक विश्वास पाटील यांच्या पुस्तकाचं क्रमशः वाचन. गाता रहे मेरा दिल 11 यामध्ये मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर या मालिकेचा भाग 11. लेखन आणि निवेदन अमोद मराठे. 11:40 आज का शब्द आणि त्यानंतर भावधारा. दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात 50 अधिक काळ सेवा भावनेनं संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांनी स्वावलंबी आणि सक्षम व्हावं म्हणून प्रयत्न करणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्थ. अथ योगानुशासनम या मालिकेचा भाग पहिला. मार्गदर्शिका डॉ प्रणोती पिसे आणि प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता. दुपारी 1 हिंदी बातम्या. गीतबहार 1:05 राष्ट्रीय मराठी बातम्या 1:30 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल 1:40 1:45 भावधारा. ऐसी अक्षरे रसिके 1:55 दुपारी 2 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. दोपहर समाचार 2:15 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म 2:30.

संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत युववाणी 5:30 आज या कार्यक्रमात एआय आणि चित्रकार हा संवाद तसंच डॉट पेंटिंग विषयी माहिती निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र लोकसंगीताच्या कार्यक्रमात 6:05 निवृत्ती पवार आणि सहकलाकारांनी गायलेली लोकगीतं आम्ही प्रसारित करू संस्कृतमधल्या बातम्या 6:20 सहक्षेपित केल्या जातील कार्यक्रमांची रूपरेषा 6:30 6:35 सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या वृत्तविशेष 7:15 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात 7:30 शेती फायद्याची कशी होईल प्राध्यापक सुहास माने यांची मुलाखत 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या भावधारा 8:15 8:45 समाचार संध्या 9 वाजता News@9 ही बातमीपत्र स्पॉटलाईट 9:15 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका रात्री 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम 11 वाजता हिंदीमधल्या आणि 11:05 इंग्रजीमधल्या बातम्या आपण ऐकू शकाल ही होती आमच्या कार्यक्रमांची

परेशान। मध्यम लहरी 249.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्जवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्जवर आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे। आज दिनांक 13 जून 2026 सकाळचे 7 वाजलेत। आजचा सुविचार।

स्वामी विवेकानंद म्हणत, सदा चांगली कामं करत चला, सदैव पवित्र विचार बाळगत चला, हीन संस्कार निवारण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

श्रोतेहो, शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये जीवन त्यांना कळले हो, 50 वर्षांहून अधिक काळ सेवा भावनेनं संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध अथ योगानुशासनम या कार्यक्रम मालिकेचा भाग पहिला, या अंतर्गत डॉक्टर प्रवृत्ती पिसे यांनी केलेलं मार्गदर्शन आणि प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता जरूर ऐका वनिता मंडळ. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. श्रोते हो, यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी 1800-315-7008 या नंबरवर मिस कॉल देऊन आपली नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी झाल्यावर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक येईल. त्याच्या योगे 14 जूनला रविवारी सकाळी 6:15 ते 7:35 या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्याला सहभागी होता येईल. तेव्हा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि या विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी आपलाही सहभाग नोंदवा. लक्षात घ्या, 1800-315-7008 या नंबरवर आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोल मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओपी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर.
2: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.

0: दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.
1: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
2: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 अवश्य ऐका ध्यानसंगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारी निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: श्रोतेहो 7:10 होता आहे. आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरामोहरा बदलला. एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सलग 4,399 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे.
1: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणी पुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा

पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागं 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटनविषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिस्कुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहणकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

0: काळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. एक गाणे ताजे तवाने.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेली सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत अरुण पौडवाल यांचं होतं. चित्रपट होता माझं घर माझा संसार. एक गाणी ताजेतवानी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून

0: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याचविषयी आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्व पाहतो आपण, ही तत्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्व जी अशीच होती, तसे तत्व आहेत ते. म्हणजे जनरली आपण पाहतो की हे काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतोय तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगलेही परिणाम पाहिले, परंतु कालांतरानं ते दुष्परिणाम यावर जाणवले हळूहळू. म्हणजे असं नाही की त्याचं कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाहीये. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले का ह्यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मग तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे. आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्यावेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, हे उपाय काय, मग हे सेंद्रिय कर्ब

0: वापरायचं कसा, सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावरसंख्येवर. आपल्या शेतकऱ्याकडे जनावरसंख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाही आहे हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाही आहे, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे तर काय. तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशा प्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, अठरा शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना काळजी आपण ही घेणं गरजेचं आहे, ते आता घेतली जात आहे. ती म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदला संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर मातीवर मग बोललो आपण, मग मातीवरचा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे कर्बग्रहण जे मातीमधलं जे पाहिजे ते कमी होत आहे आणि कर्ब उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला कर्ब जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड, त्यामध्ये जमिनीतला कर्ब उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे, तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी एक कारण मग आपण चर्चा केलेली आहे ते म्हणजे अति मशागत हलवहलव, ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण सेंद्रिय कर्ब कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे. म्हणजे बदलाचा परिणाम, हवा बदलाचा परिणाम धुपीवर होतो, धूप वाढली, पाणी कमी झालं या ठिकाणी. अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणू आपण आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणू आपण तिकडे वळतोय आपण आता.
1: आणि बरेच जण नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली, तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खतं, तर ही महत्वाची आहेत, तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो?
0: आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो, पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा, म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळतो ना अगोदर, रासायनाकडे. खतं आपण आणली म्हणजे क्वेश्चन करण्याकरता आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघांना जर पर्याय काय आहे का ह्याच्यामध्ये, तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे आदर्शपर्णी अर्क, लिंबोळी अर्क हे सगळं जे पर्याय आहेत. नाहीतर पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं, हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत, या ठिकाणी कंपोस्ट खत, नाडेप खत याचा वापर केला आपण, तशा प्रकारे ते होतं म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं, त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क, म्हणजे अशा प्रकारचे 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो त्यावेळेला भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे, त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचं प्रतिरोध करणे आणि त्यामुळं त्याचा अर्क तयार करून गोळ्या गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे, नंतर मग त्याच्यापासून त्याचं पावडर बनवणे आणि ते हवे त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे, हे जर केलं आपण तर त्याचाही मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत, ते त्यावेळेला वापरले गेले तर मग आपलं हे दोन्हीही साध्य होतं, पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
1: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतायत आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत

0: त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी. यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत, त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची.
1: ते अगदी म्हणजे हे जे आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला, जमिनीला की पिकाला, हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे, त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो, मोकाट पाणी सोडतो. ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या, सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे, इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एक तर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी, तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळं हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो. तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा, ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हा एक कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पिशवी असो किंवा कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
0: त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन, तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे.
1: एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. श्रोते हो, यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी 1800-315-7008 या नंबरवर मिस कॉल देऊन आपली नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी झाल्यावर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक येईल. त्याच्या योगे 14 जूनला रविवारी सकाळी 6:15 ते 7:35 या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्याला सहभागी होता येईल. तेव्हा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि या विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी आपलाही सहभाग नोंदवा. लक्षात घ्या, 1800-315-7008 या नंबरवर आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे.
0: सकाळचे 7:40 झाली आहेत. आपण ऐकणार आहात कार्यक्रम गाणी मनातली.

जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।

0: सुरेश वाडकर यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची गीतरचना पण ऐकली. संगीत प्रभाकर पंडित यांचं होतं.
1: श्रोते हो, शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये जीवन त्यांना कळले हो, 50 वर्षांहून अधिक काळ सेवा भावनेनं संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध अथ योगानुशासनम या कार्यक्रम मालिकेचा भाग पहिला या अंतर्गत डॉक्टर प्रवृत्ती पिसे यांनी केलेलं मार्गदर्शन आणि प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता जरूर ऐका वनिता मंडळ. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 KHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
0: गाणी मनातली या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात राम मोरे यांची गीतरचना, संगीत शांख नील यांचं आहे.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

अरुण दाते यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं होतं. आणि याबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: सकाळचे 8 वाजतात. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतल्या राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: साडेआठ वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून.
2: घर खर्च के पैसे दो हस्बैंड जी,
3: ये राशन के 15,000, सब्जियों के 2,000
2: और लाइट बिल के.

उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतून दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते निस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घ पल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्च भूगटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3.25 तास होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ TV सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेल्या सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या

0: आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल एक वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली, तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1219 धावा केल्या तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली NCR भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 32 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: कुठलीही ॲक्शन जेव्हा होते तेव्हा त्या ॲक्शनची रिॲक्शन ही मर्यादित नसते। आपण जर हिटलरचं उदाहरण घेतलं तर आपल्या ध्यानात येईल की त्यानं जी ॲक्शन केली ते ॲक्शन म्हणजे त्यानं जे युद्ध पुकारलं त्या युद्धात लाखो माणसं मृत्यूमुखी पडली। माणूस एकच, पण त्यानं जे युद्ध पुकारलं त्याचे दुष्परिणाम काय झाले तर लाखो माणसं मारली गेली, लाखो निराधार झाले, लाखो लोक अपंग झाले, लाखो स्त्रिया विधवा झाल्या। कशामुळं? तर एका हिटलरच्या निर्णयामुळं। त्याची महत्वाकांक्षा काय? मी जग जिंकेन ही त्यानं महत्वाकांक्षा बाळगली। शेवटी त्यालाही आत्महत्या करावी लागली, त्याचंही त्यात अपरिमित नुकसान झालं आणि जगाचंही अपरिमित असं नुकसान झालं। त्यात कुणाचंही भलं झालं नाही। सांगायचा मुद्दा असा की रिॲक्शन ही कधी एकापुरती मर्यादित नसते आणि म्हणून ॲक्शन करताना माणसानं नेहमी सावध राहिलं पाहिजे। जीवनविद्या सांगते की तुम्ही जे करता ते तुम्ही देवाजवळ मागत असता आणि देवाजवळ तुम्ही जे मागता ते तुम्हाला देव देतो, देत असतो। म्हणून मागताना विचार करा हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत असते। आज आपण मागताना विचार करत नाही, आपण काय करतो? आपण काळजी करतो, दुःख करतो, चिंता करतो। म्हणजेच आपण देवाजवळ चिंता मागतो, काळजी मागतो, दुःख मागतो। तुम्ही काळजी, चिंता, दुःख करता म्हणजे तुम्ही संकटांना आमंत्रण देता। कोळसा जितका उगाळावा तितका तो अधिक काळा। तसं तुम्ही चिंता करता, काळजी करता, दुःख करता, जितकं अधिक कराल तितकी संकटं अधिक असतात हे आपल्या ध्यानात येत नाही आणि हे आपल्या कोणी ध्यानातही आणून देत नाही। आपल्या जीवनात दुःख, आपत्ती, संकटं येतात तेव्हा आपल्याला काय सांगण्यात येतं? सांगण्यात येतं की तीर्थयात्रा करा, उपास तपास करा, 16 सोमवार करा, 16 गुरुवार करा, निर्जळी उपवास करा, वगैरे वगैरे असं काहीतरी करायला आपल्याला सांगण्यात येतं। अर्थात हे करायचं की न करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे, पण हे करून तुमची संकट दूर होतील असा जर तुमचा समज असेल तर तो तुमचा गैरसमज आहे हे आपण ध्यानात घ्यायला हवं। आपल्या जीवनामध्ये जी काही संकट येतात ती का येतात त्याचा आपण विचार केला पाहिजे। सायन्समध्ये का हा प्रश्न विचारला जातो आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधतात। जीवनविद्यासुद्धा आपल्याला का हा प्रश्न विचारायला शिकवते आणि त्याचं उत्तरही देते।

जीवनविद्या सांगते की स्वतःला तुम्ही का हा प्रश्न विचारला पाहिजे. आपल्या जीवनात संकट आली ती का आली, जीवनात दुःख का आलं, आपत्ती विपत्ती का आली, समस्या का आली, अशा तऱ्हेनं तुम्ही जर तुम्हाला का हा प्रश्न विचाराल तर मग तुम्हाला त्याचं कारण लक्षात येऊ लागेल. आपणच कुठेतरी चुकत होतो हे तुम्हाला कळून येईल. तुम्ही तुम्हाला का हा प्रश्न विचारा आणि मग तुम्हाला कळेल की आपणच कुठेतरी चुकलो होतो आणि ती चूक कशी सुधारली जाईल याचाही आपण विचार केला पाहिजे. उपास तपास करून चूक सुधारली जाईल का? यज्ञयाग करून किंवा तीर्थयात्रा करून चूक सुधारली जाईल का? 16 सोमवार किंवा 16 गुरुवार करून चूक सुधारली जाईल का? अंगारे दुपारे घेऊन चूक सुधारली जाईल का? या सर्व प्रकाराने चूक सुधारली जाणं कदापिही शक्य नाही. कारण का? कारण या सर्व प्रकारात कोणत्याही प्रकारे ज्ञान नाही. शेवटी ज्ञान हेच महत्त्वाचं आहे. चूक सुधारण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. नॉलेज इज गॉड अँड इग्नरन्स इज डेव्हिल हा जीवनविद्येचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. जीवनविद्या सांगते की या जगात जर सुखशांती निर्माण व्हायला पाहिजे असेल तर आपलं हिंदुस्तान हे राष्ट्र सुखी झालं पाहिजे, आपलं राष्ट्र समृद्ध झालं पाहिजे, आपलं राष्ट्र प्रगतीपथावर गेलं पाहिजे, आपलं हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्या या राष्ट्रातील तरुण पिढीनं सर्व क्षेत्रात आघाडीला असलं पाहिजे, तरुण पिढीनं सर्व क्षेत्रातील ज्ञान मिळवलं पाहिजे आणि या राष्ट्राची प्रगती झाली पाहिजे, रिसर्च केले पाहिजेत, सर्व क्षेत्रात अशी आघाडी घेतली पाहिजे की आपलं हे राष्ट्र प्रगतीपथावर गेलं पाहिजे. लक्षात घ्या की मी ज्यावेळेला प्रगती असं म्हणतो त्यावेळी त्या ठिकाणी दोन गोष्टी येतात. त्या दोन गोष्टी म्हणजे उत्कर्ष आणि उन्नती. उत्कर्ष म्हणजे मटेरियल प्रॉस्पेरिटी आणि उन्नती म्हणजे स्पिरिच्युअल प्रोग्रेस. उत्कर्ष आणि उन्नती या दोन गोष्टी मिळूनच एकूण प्रगती होत असते. आपल्या राष्ट्राची प्रगती ही व्हायलाच पाहिजे, पण ती कर्मकांड करून नव्हे, अंधश्रद्धा पोसून नव्हे किंवा दैववाद स्वीकारून नव्हे की प्राक्तनवाद अंगीकारून नव्हे. या गोष्टी करून आपण कधीही इतर राष्ट्रांच्या पुढे जाणार नाही, उलट आपण इतर राष्ट्रांच्या मागे राहू. आपली खरी प्रगती कधीही होणार नाही. म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा, हुशार व्हा, बुद्धिमान व्हा हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. बुद्धीच्या बळावर इतर प्रगत देशातील लोक चंद्रावर गेले आणि आम्ही काय करतो? आम्ही चंद्र कधी उगवतो याची वाट बघतो. तो दिसला की भोजन करतो, म्हणजे उपास सोडतो. किती फरक आहे बघा. आज ते आपल्या पुढे आहेत. आज अमेरिका सांगेल त्याप्रमाणे जग डोलतं. त्यांनी आज विज्ञानात इतकी प्रगती केलेली आहे की जगातील कुठलंही राष्ट्र त्यांच्या विरुद्ध ब्र काढत नाही. आणि आपल्या हिंदुस्तान देशाची परिस्थिती काय आहे? बावळट माणूस जो असतो त्याला कुणीही टपली मारतो. एखादा बावळट माणूस दिसला की त्याला टपली मारतात. तसं होतं. कारण का? कारण आपल्या या देशातील लोकांमध्ये ऐक्य नाही. क्षुल्लकशा कारणावरून ते एकमेकांशी भांडत असतात. मग ते धर्मकारण असो की इतर कोणतंही कारण असो, ते दंगलीला कारण होतं. क्षुल्लक कारणावरून दंगल, मोडतोड, जाळपोळ आणि नासधूस. प्रगती होणार कशी? आपली बुद्धी नासधूस करण्यापलीकडे जात नाही. दंगलीला क्षुल्लक कारणही पुरेसं होतं. क्षुल्लक कारणांसाठी कुठल्याही गोष्टींची मोडतोड करतो, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतो, तेव्हा आपण या राष्ट्राला कुठे नेणार आहोत याचा विचार कुणीही करत नाही. सरकारी मालमत्ता ही वास्तविक आप

0: आपलीच मालमत्ता असते आणि त्या मालमत्तेचं नुकसान म्हणजे आपण आपलंच नुकसान करत असतो हे आपण ध्यानात घेत नाही. हे नुकसान भरून काढण्यासाठी आपल्यावर कर बसवले जातात आणि आपल्याकडूनच ते पैसे वसूल केले जातात. एवढं कळण्याइतकी बुद्धी, एवढं कळण्याइतकी अक्कल आपल्या लोकांमध्ये नाही याचंच आश्चर्य वाटतं. मी हे का सांगतो आहे की आपलं राष्ट्र हे सर्वार्थानं सर्व राष्ट्रांच्याही पुढे जायला हवं असेल तर क्षुल्लक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आणि मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर मोठं ध्येय असलं पाहिजे आणि त्या ध्येयाला अनुसरून आपण आपली प्रगती केली पाहिजे. आकाशात सुखानं विहार करण्यासाठी पक्षाला दोन पंखांची गरज असते, त्याप्रमाणे आपल्यालाही दोन पंखांची गरज आहे. ते दोन पंख म्हणजे विज्ञान आणि आत्मज्ञान. हे दोन पंख जर आपल्याला असले तरच प्रगतीची गरुड भरारी आपल्याला मारता येईल हे आपण सदैव ध्यानात ठेवायला हवं. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 8:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम लखलख चंदेरी. आज यामध्ये मराठी चित्रपट संगीत.

0: सुरेश वाडकर, सुदेश भोसले आणि विनय मांडके यांनी गायलेलं धडाकेबाज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांची गीतरचना अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केली होती.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची.
2: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या, कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: श्रोते हो, शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये जीवन त्यांना कळले हो. 50 वर्षांहून अधिक काळ सेवा भावनेनं संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध अथ योगानुशासनम या कार्यक्रम मालिकेचा भाग पहिला या अंतर्गत डॉक्टर प्रवृत्ती पिसे यांनी केलेलं मार्गदर्शन आणि प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 जरूर ऐका वनिता मंडळ. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

शांताराम नांदगावकर यांचं चंगू मंगू या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत अपर्णा मयेकर, अनुपमा देशपांडे आणि सुरेश वाडकर यांनी गायलं होतं.

0: सांगून सांगून थकलो.
1: काय झालं?
0: नवी किट बॅग पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
2: RBI सांगते,
3: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विनय मांडके.

0: एकापैकी या चित्रपटातील या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. श्रोते हो, यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी 1800-315-7008 या नंबरवर मिस कॉल देऊन आपली नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी झाल्यावर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक येईल. त्याच्या योगे 14 जूनला रविवारी सकाळी 6:15 ते 7:35 या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्याला सहभागी होता येईल. तेव्हा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि या विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी आपलाही सहभाग नोंदवा. लक्षात घ्या, 1800-315-7008 या नंबरवर आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे.

0: श्रोतेहो, शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये जीवन त्यांना कळले हो, 50 वर्षाहून अधिक काळ सेवा भावनेनं संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध अथ योगानुशासनम या कार्यक्रम मालिकेचा भाग पहिला, या अंतर्गत डॉक्टर प्रवृत्ती पिसे यांनी केलेलं मार्गदर्शन आणि प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता जरूर ऐका वनिता मंडळ. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे, प्रसारित करत आहोत कार्यक्रम सांगली विशेष.
2: श्रोते हो नमस्कार, सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिको, सांगलीतील रोटरी हॉल इथं प्राध्यापक डॉक्टर रोहिणी तुकदेव आणि ओंकार थोरात लिखित सिंधी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याविषयी अधिक माहिती सांगताहेत प्राध्यापक डॉक्टर रोहिणी तुकदेव.
3: माझ्या आणि ओंकार थोरात यांच्या संयुक्त विद्यमाने लिहिल्या गेलेल्या सिंधी या पुस्तकाचं प्रकाशन 7 जून रोजी संध्याकाळी झालं. हे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते झालं. या प्रकाशनाच्या वेळेला ॲडव्होकेट किशोर लुल्ला आणि भगतराम छाबडा या दोघांनीही या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये सहकार्य केलं होतं, त्यामुळे त्यांना पुस्तकाची यथावत कल्पना होती. त्यांनी त्याबद्दलचे आपले विचारही मांडले. सिंधी पुरुषार्थी समूहाचे अध्यक्ष हेमंत पोपटानी हेही आवर्जून उपस्थित होते. हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं उपशीर्षक उद्योजकतेचा नवा अवकाश घडवणाऱ्या जिद्दी विस्थापितांची अनोखी कहाणी असं आहे. हे विस्थापित कोण? तर फाळणीच्या वेळेला ज्या सिंधी लोकांना, विशेषतः सिंध मधल्या हिंदू आणि शीख लोकांना फाळणीचा परिणाम म्हणून आपलं घरदार सोडून, चीज वस्तू सोडून, आपला परिसर सोडून बाहेर पडावं लागलं आणि मग ही माणसं लाखोंच्या संख्येनं तिथून बाहेर पडली आणि मिळेल त्या दिशेने, मिळेल त्या वाटेने, मिळेल त्या प्रकारे बाहेर पडून कुठे कुठे आसरा शोधायला लागली, अनिश्चित अशा भवितव्याकडे वाटचाल करायला लागली. हे होते विस्थापित. आणि त्यांच्यातील सुद्धा जे सिंधी विस्थापित, सिंध मधले लोक होते, ते अधिक दुःखी होते कारण त्यांचा परिसर सुद्धा

0: त्यांना पारखा झाला होता. असे सिंधी लोक जे महाराष्ट्रामध्ये आले त्याला आता 75-80 वर्ष होऊन गेलेली आहेत. तेव्हा ह्या 75-80 वर्षांमध्ये ह्या सिंधी लोकांचा कसा काय जीवन प्रवास झाला, त्यांनी आपलं जीवन पुढे चालू कसं ठेवलं, आज त्यांची अवस्था काय आहे, ह्याचा उहापोह, याची चर्चा, याच्याबद्दलची मांडणी आणि संशोधक अहवाल सिंधी ह्या पुस्तकात आम्ही मांडले आहेत. आता हे सगळं करण्यासाठी ज्याप्रमाणे पुस्तकांचे संदर्भ घ्यावे लागले त्याचप्रमाणे आम्हाला अनेक सिंधी लोकांच्या बरोबर संभाषण करावं लागलं, त्यांच्या मुलाखती घ्याव्या लागल्या, प्रश्नावली देऊन त्यांच्याकडून काही उत्तरं काढून घ्यावी लागली, एकेका व्यक्तीशी बोलावं लागलं, टेलिफोनवरून त्यांच्याबरोबर बोलावं लागलं, चर्चा कराव्या लागल्या, गटचर्चा कराव्या लागल्या, अशा सगळ्यांमधून माहिती जमवून आम्ही हे पुस्तक सिद्ध केलं आहे. तर ह्या पुस्तकामध्ये मुख्यत्वे करून विस्थापनाची पार्श्वभूमी सांगितली आहे आणि ह्या पार्श्वभूमीनंतर विस्थापन झालं, झाल्यानंतर पुढे काय घडलं त्याची सबंध कहाणी सांगितली आहे. ही कहाणी अतिशय दुःखद अशी आहे, पण इथे हे संपत नाही पुस्तक, तर त्याच्या पुढे जाऊन या संकटातून सिंधी लोकांनी मार्ग कसा काढला त्याचाही उहापोह या पुस्तकामध्ये आहे. त्यांनी संकटांना तोंड कसं दिलं, त्यांनी आपली आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणा कशी करून घेतली, त्यासाठी काय केलं, ह्याचाही सबंध उहापोह या पुस्तकामध्ये आहे. आर्थिक सुधारणा कशी केली, त्यासाठी प्रयत्न कसे केले, सरकारने त्यांना कोणती मदत केली, ती किती पुरली, किती अपुरी राहिली, ह्या सगळ्याचा अत्यंत वास्तववादी असं चित्रण या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. पण प्राधान्याने आमचा रोख ह्या सिंधी लोकांच्या भरभराटीचं रहस्य शोधण्याकडे आहे. हे रहस्य शोधताना आम्हाला 4-5 गोष्टी प्राधान्याने दिसून आल्या. ते म्हणजे त्यांची अत्यंत जिद्द आणि चिकाटी, संकटाला घाबरून पळून जायचं नाही तर संकटाला सामोरं जायचं ही वृत्ती, हे सगळं करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची, दैवावर आणि नशिबावर हवाला ठेवून गप्प बसायचं नाही आणि रडत तर मुळीच बसायचं नाही. त्यांनी बहु अस्मिता आणि बहु सांस्कृतिकता या दोन महत्वाच्या मूल्यांचा अंगीकार केला. अशा मूल्यांचा अंगीकार करून सिंधी लोकांनी आपला व्यापार केला, आपला उद्योग केला आणि म्हणून आज ते सबंध जगाचे नागरिक बनले आहेत. जगातल्या आर्थिक व्यवस्थेची एक महत्वाचा हिस्सा होऊन बसलेले आहेत, हीच त्यांची ओळख आज तयार झालेली आहे. आणि म्हणून सिंधी लोकांची ही ओळख जर आपल्याला महत्वपूर्ण वाटत असेल तर आपण सुद्धा या मूल्यांचा अंगीकार करायला हवा, असा एक संदेश हे पुस्तक आपल्याला देतं. पावसात सुद्धा या प्रकाशनाच्या वेळेला लहान थोर वयाचे लोक ह्या समारंभासाठी आवर्जून आले होते.
1: सिंधी पुस्तकाविषयी सांगताना ओंकार थोरात,
2: सिंधी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये लेखक आणि अनुवादक सोनाली नवांगुळ यांनी या पुस्तकातल्या निवडक उतार्याचं वाचन केलं. लेखक म्हणून मला असं वाटतं की रोहिणी तुकदेव आणि मी, आम्ही दोघांनी मिळून भारताच्या फाळणीमुळे विस्थापित व्हाव्या लागलेल्या सिंधी समाजाच्या प्रवासाविषयी तर आम्ही लिहिलेलं आहेच, पण त्याचसोबत व्यापार व्यवसायामध्ये त्यांनी केलेला जो उत्कर्ष आहे त्याची मीमांसा करत असतानाच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सिंधी मंडळींनी जे योगदान दिलेलं आहे, मग त्याच्यामध्ये लक्ष्मण हरदवाणी यांच्यासारख्या भाषातज्ञ कोशकाराच्या कार्यापासून ते सपना भावनानी सारख्या हेअरस्टाईलिस्ट पर्यंत अशा काही मंडळींनी ज्या वेगळ्या वाटा निवडलेल्या आहेत त्यांच्याबद्दल देखील या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल.
1: श्रोते, सांगली इथं साखर गोड पण जीवघेणी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगतायत सांगली इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉक्टर ज्योती रोकडे.
3: नमस्कार, मी आपणास एका पुस्तकाविषयी माहिती देणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे साखर गोड पण जीवघेणी. या पुस्तकाचे लेखन केले आहे डॉक्टर अनिल गांधी. लहान मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी लहानपणापासूनच जर योग्य आणि अयोग्य आहार यामध्ये फरक समजला, तसेच जेवणामध्ये साखर नावाची गोष्ट जर कमी केली, तर पुढची पिढी ही कोणत्याही अपायकारक आजारांना बळी पडणार नाही. याच अनुषंगाने डॉक्टर रवींद्र वोरा यांनी काही वर्षांखाली एक स्वप्न पाहिले आणि त्यांनी ठरविले की संपूर्ण

0: समाजाला साखरेचे दुष्परिणाम हे अत्यंत समजतील अशा गोड, सुवाच्य आणि आकलनीय भाषेमध्ये समजावे. जी भाषा आपल्याला सगळ्यात छान समजते ती म्हणजे आपली मातृभाषा, आणि म्हणूनच हे संपूर्ण पुस्तक मराठी भाषेमध्ये असावे असा त्यांचा अट्टहास होता. पुस्तकाचे संपादन डॉक्टर हेमलता पिसार यांनी केले असून पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक श्री अविनाश सप्रे हे होते. या कार्यक्रमास डॉक्टर रवींद्र वोरा, सांगली इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर वसुधा जाधव, सचिव डॉक्टर ज्योती रोकडे, मिरज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर सारा धनवडे, सचिव डॉक्टर पृथ्वीराज मेथे यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातच मधुमेहाबद्दल डॉक्टर प्राची जाधव व डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी यांचे मौल्यवान मार्गदर्शन मिळाले. तसेच लहान वयामध्ये योग्य आहाराचे महत्व पटवून देणाऱ्या डॉक्टर वसुधा जोशी यांनीही बहुमोल मार्गदर्शन केले. पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच एक चमचा साखर आणि त्याचे दुष्परिणाम यांचा योग्य मिलाफ असे चित्र आहे. पुस्तकामध्ये 15 वैद्यकीय विशेषज्ञांचे लेख आहेत. लहान बालकापासून ते वृद्धत्वापर्यंत कोण कोणत्या प्रकारे साखर आपल्या शरीरामध्ये जाते आणि त्याचे मेंदू पासून ते पायाच्या टोकापर्यंत कुठले कुठले दुष्परिणाम होतात याबद्दलची इत्यंभूत माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. वास्तविक गोड खाण्याची आपल्या शरीराला गरजच नाही, कारण शरीर स्वतःहूनच अन्न पदार्थातून ग्लुकोज मिळवून घेते. त्यामुळे अतिरिक्त ग्लुकोजची शरीराला गरजच नसते. त्यामुळे आपण जे काही वरून गोड खातो त्या सर्वांचा दुष्परिणाम आपल्या लिव्हरवर होतो आणि त्यातूनच मधुमेहाची उत्पत्ती होते असा सारांश या पुस्तकामध्ये दिला आहे. प्राध्यापक अविनाश सप्रे यांनीही स्वतः ते पुस्तक वाचले असून ते मराठी भाषेमध्ये लिहिले असल्यामुळे समजण्यास अत्यंत सोयीस्कर व सामान्य नागरिकांना अतिशय उद्बोधक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
1: रसिको, सांगलीतील शिवतीर्थ इथं गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया यावेळी सादर झालेला अभंग रिपोस्ट या कार्यक्रमाची झलक.

रसिको, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

सांगली विशेष हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुन्हा प्रसारित केला जाईल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. यानंतर आपण ऐकणार आहात स्वरांजली हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: बँकेच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: सांगून सांगून थकलो.
4: काय झालं?
3: नवी किटबॅग पाहिजे.
4: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
3: करेक्ट.
4: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किटबॅग.
5: RBI सांगते
6: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
7: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी. या गीताचे संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत ऐकूया.
8: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो, तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्त स्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांद लोडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा निळभोर निर

आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे. पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटे लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म. भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळू विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळू विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभू निराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

स्वरांजली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:40 आणि 32 सेकंद झाली आहेत. नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

रवींद्र घांगुर्डे यांनी गायलेलं कट्यावर काळजात घुसली या नाटकातलं पदं आपण ऐकलं. ही पदरचना पुरुषोत्तम दारव्हेकर यांची होती.

अर्चना कान्हेरे यांनी गायलेलं मत्स्यगंधा या नाटकातलं पद आपण ऐकलं आणि याबरोबरच नाट्यधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज 13 जून प्र के अत्रे यांचा स्मृती दिन. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या चित्रपटातली गीतानं. श्यामची आई या चित्रपटातलं हे गीत आशा भोसले यांच्या आवाजात वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे प्र के अत्रे यांचं.

21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. श्रोते हो, यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी 1800-315-7008 या नंबरवर मिस कॉल देऊन आपली नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी झाल्यावर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक येईल. त्याच्या योगे 14 जूनला रविवारी सकाळी 6:15 ते 7:35 या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्याला सहभागी होता येईल. तेव्हा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि या विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी आपलाही सहभाग नोंदवा. लक्षात घ्या, 1800-315-7008 या नंबरवर आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं साधी माणसं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला आनंद घन यांचं संगीत होतं.
1: श्रोतेहो, शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये जीवन त्यांना कळले हो 50 वर्षाहून अधिक काळ सेवा भावनेनं संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध अथ योगानुशासनम या कार्यक्रम मालिकेचा भाग पहिला या अंतर्गत डॉक्टर प्रवृत्ती पिसे यांनी केलेलं मार्गदर्शन आणि प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता जरूर ऐका वनिता मंडळ. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया ग. दि. माडगुळकर यांचं श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत जिव्हाळा या चित्रपटासाठी आवाज लता मंगेशकर यांचा.

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग
0: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

0: शंकर वैद्य यांची ही गीतरचना आशा खाडीलकर आणि शरद जांभेकर यांनी गायली होती. दत्ता डावझेकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत चिमणराव गुंडाभाऊ या चित्रपटातलं होतं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं 16 वर्षी पोळी या चित्रपटातलं गीत. राजेश मुजुमदार यांच्या गीताला राम लक्ष्मण यांचं संगीत आहे.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं अपराध या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मधुसूदन कालेलकर यांच्या गीताला एन दत्ता यांचं संगीत होतं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: गुलामीचं जोखड दूर फेकेपर्यंत संघर्षाचा जळता अग्नी तसाच फुलट ठेवा. अशी असंख्य देशवासियांना चेतना देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची रोमहर्षक जीवन कहाणी. महानायक. लेखक विश्वास पाटील. सादर करते डॉक्टर महेश केळुसकर. अभिवाचक विनय आपटे. महानायक भाग 239.
1: ब्रह्मदेशात उलटा वारा वाहत होता. जनरल आंग सानचे मुक्ती सैनिक जपानी लष्कराला गावागावामध्ये लपून छपून टिपत होते. आझाद हिंदचे वीर मात्र ब्रिटिशांच्या विरोधी कडवी झुंज देत होते. पण ब्रह्मी बांधवांची त्यांना पहिल्यासारखी सहानुभूती उरली नव्हती. प्रोमपासून शहानवाज अवघ्या 5 मैलांवर पोहोचले. जपानी लष्कर ब्रह्मदेशातून सरसकट माघार घेत असल्याची बातमी त्यांना मिळाली. ब्रह्मदेशचा पाऊस सुरू झाला. कच्चे रस्ते चिखलानं माखले. साखळदंड बांधल्यासारखं आझाद पथकाचे पाय जडावले. नेताजींना दिलेलं वचन पाळायचं होतं. ऐन संकटामध्ये जपानी फौजांचा घात करून पळून जायचं नव्हतं. उलट इंच इंच भूमी लढवायची होती. त्यासाठी सामान्यातल्या सामान्य सैनिकालाही स्फुरण चढलेलं. ग्यानसिंग सारखा कॅप्टन बागरीही कडव्या संघर्षासाठी धुंदकत होता. तो जवळपासच्या एका खेड्यात आपल्या बटालियनसह भात खासरामध्ये विश्रांती घेत बसला होता. तोच अचानक 10-12 चिलखती गाड्या आणि तोफदल त्याच्या अंगावर चालून आला.

जेव्हा रणगाड्यांनी चौफेर रिंगण केलं तेव्हा कॅप्टन बागरींनी नेताजी जिंदाबाद भारत माता की जय अशा आरोळ्या दिल्या. शेर हिमतीशिवाय आता कोणताही शस्त्रसाठा बागरीकडे उरला नव्हता. रिकामी पोट पोलादाचा सामना करत होते. सभोवती गराडा घालत घोंगावत येणाऱ्या रणगाड्यांना आवरायचं तरी कस. कॅप्टन बागरी आणि त्याच्या सहकार्यांनी पेट्रोलच्या बाटल्या पोटाशी बांधल्या. रणगाड्याच्या रोरावत येणाऱ्या चाकपट्टीखाली बागरीनं बांधावरून उडी घेतली. त्याबरोबर भयंकर स्फोट झाला. रणगाड्याचे तुकडे आभाळात उडाले. दुसऱ्या दिवशी त्या रानाजवळून जाताना शाहनवाजांना अर्धवट जळलेली अनेक प्रेत आणि रणगाड्यांचे सांगाडे आढळून आले. देशभक्तांच्या अंगातील वीरश्रीयुक्त लाभानं पोलाद वितळवून टाकलं होतं. एकसारखा पाऊस पडत होता. शाहनवाज धिल्लन आणि मेहरदास लोगी नावाच्या एका खेड्याजवळ येऊन पोहोचले. तो दिवस होता 14 मे 1945. खेड्याच्या पाटलानं त्यांना दूध दिलं. सर्वांना पुरेल एवढं दूध असल्याची खात्री झाल्यावरच शाहनवाजनं ते प्राशन केलं. याआधी हिंदी सैनिकांमध्ये जातीपातीच्या रूढीरीतीच्या केवढ्या उंच भिंती उभ्या होत्या, परंतु नेताजींच्या चर्येवरील गुलजार हास्यामध्ये भेदाभेद विरघळून गेले होते. आजूबाजूचा सर्व मुलुक उद्ध्वस्त झाला होता. त्यामध्येच कॅप्टन इझुमी नवी बातमी घेऊन शाहनवाजच्या झोपडीमध्ये आले. ते म्हणाले, जनरल, 10 दिवसामागच पेगू शहर ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्याचं समजतंय. शाहनवाजच्या सर्वांगात वीज चमकली. कदाचित नेताजी रंगूनमध्ये अडकले असतील तर ते गिरफ्तार तर झाले नसावेत. काय करावं? दिल्लन तर अपेंडिक्सच्या तीव्र कळानी हैराण. ते कसे बसे एका खेचरावरून सैनिकांबरोबर चालत होते. त्यांच्याजवळ 3 लाखांचा खजिना होता. पाऊस वाढतच चालला. 16 मे 1945 दिवस बुडता बुडता सर्वजण पेगू नदीच्या काठी आले. नदी पुरानं भरलेली. त्या गढूळ पाण्यामध्ये नाव घालायला खेडूत नावाडी जागेवर दिसेना. सैनिकांनी बाजूच्या रिकाम्या झोपड्या तोडल्या. बांबूचा तराफा बांधला. तो पाण्यामध्ये टाकताच जोरानं 500 यार्ड खाली वाहत गेला. अर्धी रात्र संपल्यावर पथकानं महत्प्रयासानं नदी ओलांडलेली. अधूनमधून ब्रिटिश विमानांची घरघर ऐकू येतच होते. पलीकडच्या काठावर काही जपानी सहकारी भेटले. समोरच्या खेड्याकडे हात दाखवत त्यांनी सांगितलं, पुढे जाऊ नका, समोरचा गावही ब्रिटिश फौजांनी बळकावलाय. केवढ्या केवढ्या विचित्र चक्रव्यूहाच्या सापळ्यात सर्वजण सापडत चालले होते. साऱ्याच दिशा अंधारलेल्या. काय करावं आता? कुठं जावं? शाहनवाजनी शांतपणे पट्ट्यातलं पिस्तूल बाहेर काढलं. ते खोलून त्यांनी दिल्लनला सांगितलं, बक्षी, बघ या 8 गोळ्या, 6 शत्रूसाठी आणि फक्त 2 माझ्यासाठी. तू आत्महत्या करणार शानू? धिल्लन किंचाळले. आत्महत्या नव्हे, आत्मत्याग. क्रोधित शाहनवाज गरजले, मैं इन खंजीरों के हाथ भी नहीं लगना चाहता. शाहनवाजांचा निर्धार ऐकून बक्षी स्ट्रेचर वरून उठले आणि ओरडले, आत्महत्या शानू? तू इतका भित्र असशील याची मला कल्पना नव्हती. चुप बक्षे, शाहनवाज कडाडले. एक परवरदिगार सोडून जगामध्ये अन्य कोणत्याही गोष्टीला मी घाबरत नाही. सिंटपिंजेक्स नावाच्या त्या खेड्यातील रानात रात्री 2 वाजता आझाद हिंद वीरांची बैठक सुरू झाली. सोबतीला फक्त ओला रात्र वारा. बाजूची नदी कराल काळासारखी घोगावत होती. काही यार्डांच्या अंतरावर शत्रूनं आपल्या भोवती फास टाकल्याची जाणीव सर्वांना होती. परिषद सुरू होती तरी आभाळातील गोळागोळी थांबली नव्हती. शाहनवाज धीर गंभीर सुरात म्हणाले, आमच्या पुढे आता फक्त 3 मार्ग. पहिला मार्ग आत्महत्या. तो तर भित्र्यांचा मार्ग आहे रे, धिल्लनी हिणावलं. दुसरा मार्ग म्हणजे वैराला बेचिराग करणं किंवा स्वतः जळून खाक होणं. हे वीराचं मरण असेल, बहुतेकांचं उत्तर आलं. तिसरा मार्ग युद्ध कैदी म्हणून

0: हजर होणं. बोला, काय हवं आहे तुम्हाला? शाहनवाजनी प्रश्न केला. फाशी गेट जवळ उभं राहून वधस्तंभाकडे दृष्टिक्षेप टाकणाऱ्या क्रांतीवीरासारखीच शाहनवाज यांची गात्र फुलून आलेली. पाणीदार डोळे अचाट निर्धारानं चमकत होते. ते गुरगुरले, मला पहिले दोनच मार्ग आवडतील, एक आत्मत्यागाचा किंवा दुसरा लढत लढत शत्रूला बेचिराग करण्याचा वा स्वतः जळून खाक होण्याचा. काय वाटेल ते हो दोस्तानो, मी जिवंत असेपर्यंत त्या सैतानांच्या हाती गवसणार नाही. अरे, आमचा बहादूर ज्ञान सिंग गेला, यल्लप्पा साहेबांसारखाच आमचा कुबेराचा कुबेर होत्याचा नव्हता झाला. कॅप्टन बागरीनं तर रणगाडाच पोटात घेतला, मागं काय उरलं त्या सर्वांचं? शानो, त्याचीच आठवण देतोय मी, गुरुबक्ष दिल्लन कातर आवाजात बोलले. वेड्या, ब्रह्मरेशच्या भूमीत घडलेली ही अमर गाथा उद्याच्या उगवत्या पिढ्यांना समजायला हवी. मायभूमीच्या आझादीसाठी नेताजींनी किती भयंकर महायज्ञ आरंभला होता, त्या ज्वालांची दळ काही करून उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचायलाच हवी. पण बक्षी, त्यासाठी अशा विचित्र संकट काळामध्ये आम्ही काय करू शकतो? शाहनवाजनं विचारलं. केवळ त्यासाठीच युद्ध कैदी म्हणून दुश्मनांपुढे दाखल होऊ? ब्रिटिश आम्हाला हमखास कोर्ट मार्शलच्या कचाड्यात ओढतील, आपलं मरण तर चुकणार नाही रे. इथे तोफेच्या तोंडात जळून मेलो काय किंवा तिकडे फाशीच्या सुळावर मान लटकली काय, दोन्हीमध्ये फरक फक्त एकच पडू शकतो. इकडे आड रानामध्ये पाखरासारखा प्राण कधी उडून जाईल ते कोणाला समजायचं नाही. तिकडे मात्र वधस्तंभाच्या पायऱ्या चढण्यापूर्वी खटल्याच्या निमित्तानं नेताजींची अमर कहाणी आम्ही साऱ्या जगाला ऐकवू. गुरुबक्षचे विचार पटण्यासारखे होते, परंतु तरीही सैतानांच्या बंदीशाळेत अडकण्याची शाहनवाजची अजिबात इच्छा नव्हती. ही भूमी, हे रान आणि नेताजीनं दिलेलं आत्मभान सोडून कारावासात पाऊल टाकण्याची शाहनवाज यांची बिलकुल तयारी नव्हती. ते निर्धारानं म्हणाले, मी एकटा या जंगलात परागंडा होईन, परंतु माझं पाऊल इथून निघायचं नाही. धिल्लन कसल्याशा विचारात दिसले. त्यांनी शाहनवाजनं हळूच बाजूच्या झाडाआड नेलं. गोगऱ्या आवाजात धिल्लन म्हणतात, कसं आहे शानो? तुझा जीव कशासाठी इथं घुटमळतोय मला पक्क ठाऊक आहे. का रे? तुला नेताजीनं जाऊन मिळायचं आहे ना, त्यांच्याच सुरक्षेच्या काळजीनं तुला घेरलंय. धिल्लननी शाहनवाजच्या मनातलं हुमान बरोबर ओळखलं. शाहनवाज दिलखुलास असले तसे धिल्लन म्हणाले, तुझ्यासाठी खुश खबर आहे, आता फेकेल सोड. नेताजी मौलमीन मार्गे बँकॉक कडे केव्हाच निघून गेले आहेत, ब्रिटिशांच्या नजरेच्या टप्प्या पलीकडे. शाहनवाजनं दिल्लनना आनंदानं मिठी मारली. त्या दिवशी दुपारी एका झाडाखाली परिषद सुरू झाली. आजूबाजूनं गोळ्या चाटून जात होत्या. बाजूच्या खेड्यावर ब्रिटिशांची विमानं पुन्हा पुन्हा चालून येत होती. खेड्यातून आगीचे लोट उमटताना दिसत होते. तेवढ्यात काही खेडूत आझाद वीरांकडे धावत आले. त्यांच्या रानात आझाद हिंद सैनिकांनी आश्रय घेतल्यामुळे त्या गावावर आफत आली होती, ही गोष्ट खरीच होती. रडत रडत त्यांनी आपला चिमुकला गाव वाचवण्याची विनंती केली. नेताजी सुखरूप मौलमीन मार्गे बँकॉककडे गेल्याचं ऐकून शाहनवाज सुखावले होते. आपली बंडखोर उद्ध्वस्त टोळी घेऊन आता कोणत्याही गावाच्या शिवारात जाणं म्हणजे तेथील रयतेसाठी एक घोर संकट. ब्रिटिशांच्या सूडाग्नीनं ब्रह्मदेशातील अनेक गावं भाजून गिळून गट्टम केलेली. नेताजींची कहाणी जगाला ऐकवण्याच्याच निर्धारानं युद्ध कैदी म्हणून शत्रूपुढे हजर होण्याचा निर्णय आझाद हिंद फौजेने घेतला. काही आझाद सैनिक आणि एक खेडूत पांढरं निशाण घेऊन ब्रिटिश तळाकडे निघाले. मेयर सिंगनं सर्वांच्या तळहातावर एक एक पाव आणि त्यावर थोडस लोणी दिलं. पावसाच्या झडीतच सर्वांनी आझाद हिंदचा शेवटचा नाश्ता उरकला. 12 वाजता चिखल तुडवीत ब्रिटिशांचे 2 ट्रक आले. आझाद वीरांनी उरली सुरली शस्त्रास्त्र जड अंतकरणानं ट्रकमध्ये फेकली. शाहनवाज, सैगल आणि प्रेम जीपमध्ये बसले. बाजूला एक इंग्रज मेजर आणि दुसरा हिंदुस्थानी मेजर बसलेला. ते सर्वजण मोठ्या कौतुकानं लष्करी वेशातील त्या रानपाखरांकडे पाहत होते.
1: विश्वास पाटील लिखित महानायक या

अभिवाचन आपण ऐकत होता. अभिवाचक होते विनय आपटे, निर्मिती सहाय्य श्रीरमण देशमुख, सादर करते डॉक्टर महेश केळुसकर.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर बालगीतं प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला लीला जोशी यांची गीतरचना.

0: श्रोतेहो, शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये जीवन त्यांना कळले हो, 50 वर्षांहून अधिक काळ सेवा भावनेनं संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध अथ योगानुशासनम या कार्यक्रम मालिकेचा भाग पहिला, या अंतर्गत डॉक्टर प्रवृत्ती पिसे यांनी केलेलं मार्गदर्शन आणि प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता जरूर ऐका वनिता मंडळ. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना आहे कवी गिरीवाल यांची.

बबन चहांदे यांची गीतरचना आपण ऐकली. आणि याबरोबरच बालगीतांचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात लीला जोशी गिरीबाल आणि बबन चहांदे यांच्या गीतरचना आम्ही प्रसारित केल्या. संगीत विजय पवार यांचं होतं.

21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. श्रोते हो, यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी 1800-315-7008 या नंबरवर मिस कॉल देऊन आपली नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी झाल्यावर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक येईल. त्याच्या योगे 14 जूनला रविवारी सकाळी 6:15 ते 7:35 या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्याला सहभागी होता येईल. तेव्हा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि या विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी आपलाही सहभाग नोंदवा. लक्षात घ्या, 1800-315-7008 या नंबरवर आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजलेत.

0: रसिक श्रोते हो नमस्कार। गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रमामध्ये मी प्रेरणा आपणा सर्वांचं खूप खूप खूप मनापासून स्वागत करते। रसिक हो, गेल्या 10 भागांपासून संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित एक खास मालिका आपण ऐकतो आहोत, द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर। वेगवेगळ्या पैलूंमधून ओ पी नय्यर यांच्याविषयी तर आपण जाणून घेतो आहोतच, याबरोबरच छान छान गाण्यांचा आनंदही घेतो आहोत। अशाच काही सुंदर सुंदर गीतांचा आनंद आता घेणार आहोत या मालिकेच्या 11 भागामधून, ज्याचं सुंदर लेखन आणि बहारदार निवेदन केलंय आमोद मराठे यांनी। चला तर रसिक श्रोते हो, ऐकूया हा कार्यक्रम।
1: सर्व श्रोते, रसिक मित्र मैत्रिणींना आमोद मराठेचा नमस्कार। संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित ही मालिका आपण ऐकत आहोत, द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर।

गेल्या भागाच्या शेवटी आपण 1966 डोकावून पाहिलं होतं आणि अकलमंद चित्रपटातील किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या गाण्यानं गेल्या म्हणजे 10 भागाची सांगता केली होती। त्यावेळी मी असंही म्हणालो होतो की 1966 हे वर्ष म्हणजे नय्यर प्रेमींच्यासाठी पर्वणी होती। एका वर्षामध्ये 7 चित्रपट आणि त्याच्यामध्ये बहार हैं फिर भी आएंगे, सावन की घटा आणि ये रात फिर न आएगी अशा 3 म्युझिकल सुपरहिट। 1966 हे वर्ष नय्यर यांच्या संगीत प्रवासातील सर्वोत्कृष्ट वर्ष होतं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये। त्यामुळे या वर्षीचं कुठलं गाणं घ्यायचं आणि कुठलं सोडायचं हे फार कठीण काम, पण तुमच्यासारख्या नय्यर प्रेमींची निराशा आम्ही होऊ देणार नाही। तर चला सुरू करूया आजचा भाग, चित्रपट बहारें फिर भी आएंगे।

ओ पी नय्यर यांची सुरुवात जरी दलसुख पंचोली यांच्या आसमानपासून झाली असली तरी खऱ्या यशाची मुहूर्तमेढ ही मात्र गुरुदत्त यांच्या चित्रपटामधूनच रोवली गेली. 1953 मधील बाज या चित्रपटाद्वारे दोन दिग्गजांची जोडी पहिल्यांदा एकत्र आली आणि 1966 मध्ये देखील गुरुदत्त फिल्मसाठी नय्यरच संगीत देत होते. 1950 उत्तरार्धामध्ये गुरुदत्त यांनी आणखी एका चित्रपटाचं नियोजन केलं होतं, काही रील्सचं शूटिंग देखील केलं होतं. मात्र गुरुदत्त आणि गीता दत्त यांच्या आकस्मिक निधनानंतर या चित्रपटाचं काम अर्धवट पडून राहिलं. असं म्हटलं जातं

की जुन्या मैत्रीचा मांग राखण्यासाठी धर्मेंद्र यांनी पुढाकार घेऊन हा चित्रपट पूर्ण करायला मदत केली. इतकंच नाही तर स्वतःच्या शूटिंगच्या तारखा सांभाळून गुरुदत्त यांची ती मुख्य भूमिका देखील स्वतःच साकारली. हा चित्रपट निर्मितीच्या सर्वच बाबतीमध्ये मैलाचा दगड ठरला. चला तर आज गुरुदत्त आणि धर्मेंद्र या दोन महान कलाकारांच्या आठवणींना उजाळा देत ऐकूया.

आणि आता खास नय्यर बीट म्हणजेच टांगा बीट. नय्यर यांनी या टांगा बीटची आठवण सांगताना एकदा असा उल्लेख केला होता की हा टांगा बीट हा काही त्यांचा शोध नाही आहे. त्यांच्या माहितीनुसार त्यांच्या आधी महान संगीतकार नौशाद यांनी आणि त्यांच्याही आधी कलकत्त्याच्या न्यू थिएटर्सचे महान संगीतकार आणि गायक पंकज मल्लिक यांनी प्रथम टांगा बीटचा वापर केला होता.

1966 येईपर्यंत नय्यर यांची फी एका चित्रपटासाठी 3 लाख रुपयापर्यंत येऊन पोचली होती. निर्मात्याचा वेळ आणि पैसे वाचावे यासाठी त्यांची कामाची पद्धत ही अतिशय शिस्तबद्ध होती. संपूर्ण गाण्याच्या 2 किंवा 3 रिहर्सल्स आणि एका टेकमध्ये गाणे ओके, म्हणजे एका सत्रात एका संपूर्ण गाण्याचं रेकॉर्डिंग पूर्ण.

आणि एखाद्या वादकाच्या हातून एखादी अप्रतिम धून निघाली असेल तर मग स्वतःच्या खिशामध्ये हात घालून जितके पैसे हाती येतील ते बक्षीस म्हणून त्या वादकाला. या काळी हा सगळाच प्रकार आणि ही पद्धत हटकेच होती. पण इसी का तो नाम था ओ

चला तर रसिको, आज आपण 1966 च्या संगीत प्रवासाच्या पहिल्या भागाची सांगता करून पुन्हा भेटूया 1966 भाग नंबर 2 मध्ये. तोवर नमस्कार, बाय बाय, सत श्री अकाल. तुम्ही ऐकत रहा दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ.

रसिक श्रोते हो, काही जुन्या नव्या गाण्यांची मेजवानी आपल्याला मिळते आणि अलगद बंद असलेला आठवणींचा कप्पा सहजीच उलगडतो. यातून बऱ्याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून तरळून जातात. अशी ही संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर. या कार्यक्रम मालिकेचा 11वा भाग आत्ताच आपण ऐकला. सुंदर लेखन आणि बहारदार निवेदन होतं आमोद मराठे यांचं. रसिक श्रोते हो, अजूनही आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण त्या पुढच्या भागामध्ये, कारण आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. तेव्हा श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रमामधून या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीयुत श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह मी प्रेरणा साठे आपणा सर्वांची आता रजा घेते. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये जीवन त्यांना कळले हो 50 वर्षांहून अधिक काळ सेवा भावनेनं संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध अथ योगानुशासनम या कार्यक्रम मालिकेचा भाग पहिला या अंतर्गत डॉक्टर प्रवृत्ती पिसे यांनी केलेलं मार्गदर्शन.

आणि प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता जरूर ऐका वनिता मंडळ. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. नाधो महानोर यांची ही गीतरचना वैशाली सामंत यांनी गायली होती.
1: एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानं विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलंय. श्रोते हो, यामध्ये आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी 1800-315-7008 या नंबरवर मिस कॉल देऊन आपली नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी झाल्यावर आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवर एक लिंक येईल. त्याच्या योगे 14 जूनला रविवारी सकाळी 6:15 ते 7:35 या ऐतिहासिक कार्यक्रमात आपल्याला सहभागी होता येईल. तेव्हा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि या विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी आपलाही सहभाग नोंदवा. लक्षात घ्या, 1800-315-7008 या नंबरवर आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे.

0: रवींद्र साठे, उत्तरा केळकर आणि सहकलाकारांनी गायलेली नाद हो महानोर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत हर्षित अभिराज यांचं होतं.
1: श्रोतेहो, शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये जीवन त्यांना कळले हो, 50 वर्षाहून अधिक काळ सेवा भावनेनं संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध अथ योगानुशासनम या कार्यक्रम मालिकेचा भाग पहिला, या अंतर्गत डॉक्टर प्रवृत्ती पिसे यांनी केलेलं मार्गदर्शन आणि प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून शनिवारी दिनांक 13 जून रोजी दुपारी 12 वाजता जरूर ऐका वनिता मंडळ. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत

0: सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883। हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

उत्तरा केळकर यांनी गायलेली नाधो महानोर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत हर्षित अभिराज यांचं होतं. आणि याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींना, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदरमोड करून पाळणाघर संस्कार वर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीज कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो.
1: मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध.
2: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
3: नमस्कार.
1: मालुताई, पाळणा घराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली हे सगळं आपण बोलत आहोत. या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना.
3: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो, बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतं यांना. मग मी रात्रभर विचार करत होते, आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं, आणि येताना दोन धावदोऱ्याच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनारणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं, म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडंच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली, त्या मशीनवर नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
2: काका तुमच्या पाठीशी होते, त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं. तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघ जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते, मुलं येत राहतात, तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते. तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
3: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य, म्हणजे मग ह्यांनी आपल्या सगळ्या मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला हे काम पुढं चालवायचं आहे, बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी, असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. आमची एक मोठी संस्था उभी राहिली, काका असताना संस्था होती आमची. मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि आमचं काम पुढे चालत राहिलं.
2: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जातं?
3: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला, 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला. आमचा पापड उद्योग खूप जोरात चालत होता, पालक पापड, त्याला इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरून घेऊन यायची, कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले, गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
2: आताही तुमचा पाळणा घर आणि संस्कार वर्ग दोन्ही सुरू आहे.
3: सुरू आहे.
2: काय काय असतं? बरं,
3: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात, लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो. म्हणून मी ही पाळणा घर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं, त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं. म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात 2-2 बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये. आणि असं माझं पाळणाघर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते. प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा ना, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे. त्यातून आमचे बचत गट तयार झाले.
2: त्यातून ती मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
3: सुरू झालं.
2: हे सगळं आता सुरू आहे.
3: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो. दर रविवारी मोठी भावंड देतात आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे गाभारा जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात.
2: बरं, या मुलांना तुम्ही काय काय शिकवता आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात?
3: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत, सगळे मुलांना मिळाले पाहिजेत. रोज मुलं सकाळी 9:45 ते 5 आई नाईपर्यंत म्हणजे 5:30 मुलं असतात आमच्याकडं. आता सध्या 101 मुलं आहे असं. आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी, म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय, ती दर रविवारी आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
2: पाळणाघरातली

0: जी मुलं रोज येतात त्यांना काय काय शिकवता?
1: आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा, शिकणारी पण मुलं आहेत, म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती, म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते, म्हणजे मुलांनी हातवारे करून गाडी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी, बरोबर आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीत म्हणावीत, म्हणजे मुलांना अक्षर पाठीवर लिहिले जातात, अक्षरं शिकवली जातात, अक्षरं 4 ते 5 वयोगट. आमचा 6वं वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
0: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते
1: पूर्ण.
0: आणि उत्सव पण तुमच्या
1: वेगळे होय,
0: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे असतात.
1: सांगते आता त्या उत्सवाचं तुला, सगळे उत्सव होतात आमच्याकडे, म्हणजे मुलांचे मुलांच्यासाठी सगळे, म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही, आता सगळे सुधारलेले आहेत, आता पण ज्या वेळेला येत होती तर ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडे जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ ते शिकेला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस ह्या महिन्यातल्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या महिन्याच्या शेवट 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते वाढदिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची मुलांच्या आईला पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेडबगडबगड बोलणं, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारादारा पुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं, आज माझ्या लक्षात आलं, तर तशी मी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं, मुलांना म्हटलं हे उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच संध्याकाळी सांगत गेली उद्या होळी आहे, आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे, पालक काय म्हणाले हे उद्या काकीच्या दारापुढे आपल्याला तोडून हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढे येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का बाबा, विचारूया की बाबांना ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढे आले, म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का. म्हटलं हे बघा, एकदा का मुलाला वेडवाकडं कसं जोरजोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार कसंही वागणार त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं बागायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी चुकलं माझं म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा, ते सगळं पालकांना पण आम्ही बोलवत असतो. आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती, म्हणजे माझा अहंकार मी अग्नीस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नय स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही. आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात आणि इदम नमम इदम अग्नय स्वाहा. मुलाला चांगलं वळण लागलं, थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असं माझी ओढ आहे माझी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही सगळे सण साजरे करतो.
0: आणि पालखी एक करताना ते काय करतात,
1: ते ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडं. त्या पालखीत पावलं असतात, पावलांच्या आधी पूजा होते. आणि ही पावलं कुणाची तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत. आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत अशा तऱ्हेचा मुलांना संस्कार दिला जातो, विचार दिला जातो. नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालकसुद्धा त्याला इतकेच प्रतिसाद देतात. काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते. तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो आणि मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात आणि पुन्हा पुढे पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलांना तर मिळतोच मिळतो पण पालकांना देखील.
0: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतोच
1: सगळं. म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणार.

0: सगळे लोक आहेत, तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठंच उल्लेख नाही, आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दलही बिंबवलं जावं म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी, त्याप्रमाणे बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता फिटतील, म्हणजे हाय संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
1: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक.
0: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो, आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळ्या पालकांनी पण यायचं असतं. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय, तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल राष्ट्राबद्दल कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात, आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेलं आहे तुमच्या मुलाला मी, आणि त्या मुलाला मी सुसंस्कृत सुसंस्कारित करीन, आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवत आहेत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर. तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग, पाळणा घर, आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे, तर काय सांगा समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडून माझ्या एवढ्याच अपेक्षा आहेत की समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी, आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखीन माझी जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही सांजेला कातरवळेला आयांनी सुद्धा टी व्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं, म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे मागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला दिव्याला प्रकाशाला नमस्कार करावा, आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
1: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं काम ही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
0: जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपड्यात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षणाधिकारी झाले आहे, लमाण तांड्यासाठी तो काम करतो, म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो,
1: तुमचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय
0: आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते, तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे, त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो, मी त्याचा स्वतःचा जो काही उद्योग त्यांनी सुरू केला तो, त्याला आम्ही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी, आणि तो आज बँकेचा एका संचालक पण
1: आहे. या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल ना?
0: आपण असं वाटतं मी दागिन्याने मढली असं वाटतं मला हे मुलं बघितले.
1: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडला संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणा घर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत, तुमच्या पाळणा घरात आज 100+ मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
0: अरे
1: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95व्या वर्षी

0: स्वतः तुम्ही कार्यरत आहात आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई, तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
1: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली MA ची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय YCB हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

आलेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्म

ठिकाणी स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि यासाठी स्वतःच स्वतःला मदत केली पाहिजे. फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी यावर अंमलबजावणी केली पाहिजे. राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणंभांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता, हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता, नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले, अरोगता बिंदु जयोगनी दीपनम, नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणम. हीच आपण सौंदर्याची प्रमुख लक्षणं म्हणून घेता येतील. सुडौल बांधा, आत्मविश्वासानं चेहऱ्यावरचं प्रसन्नतेचं हास्य, मधुर वाणी, कृतीतील चपळता, अरोगता हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील व्हिसरल फॅट कमी होते, उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. मलासनासारखे आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो. ॲक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षण्मुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो. अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू. नमस्कार.

0: योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण हे खरं त्याचं ऐश्वर, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वा

असणात, कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून. धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन, काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ, तितिक्षेची जणू परीक्षा घेत पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून, हसत मुखाने बाहू पसरून, सूर्याला अलगद आडोसा करून, लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन, त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा, विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी न दावा. विनयही लाजला पाहून त्याला, इतका तो मेघ कृपाळू भोळा, दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला, तृषार्थांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं, इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं. समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात की घनत्व त्याचं त्याने राखलंच नाही, आणि पाहता पाहता विरला असा की आकाशावेगळा तो उरलाच नाही, आकाशावेगळा तो उरलाच नाही. एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या. मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी. परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, परिश्रमाविण नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास, उदयाठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास. अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या, हे जीवन एक तपस्या. कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती, सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी. यशापयश हे तुझेच, यशापयश हे तुझेच, तरीही भीड कशी संघर्षा, हे जीवन एक तपस्या. जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, कर्म भोग तव जाण शिदोरी अन्य काय ते नेणे. सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या. अनेकांनी प्रेमावरती कविता केली, म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील. मीही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली, ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला. ही आपली आपली प्रेमाची परिभाषा, की प्रेम कसं आहे, मीठ पाण्यात विरणे, मग मिठाचं वेगळेपण राहत नाही, साखरेचे विरघळणे, मग साखरेचं साखररूप पण संपून जातं. मीठ पाण्यात विरणे, साखरेचे विरघळणे, समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे. प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण. कल्पना सहवासाच्या, वेदना विरह व्यथेच्या, प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे. प्रेम मौनाची भाषा, प्रेम निष्ठेची परीक्षा, तितिक्षा पांथस्थाची, अनंताचा पथ आहे. व्यर्थ परिदेवनेचा, परिदेवना म्हणजे तक्रार शोक, व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्त स्वर स्नात होता, प्रेम ते गीत आहे. शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही, देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे. प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे.

सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी, तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे। तो तपतप तपला आणि आकाशी मेघ बनूनी देशात दूरचा गेला, लोकांस द्यावया पाणी। बरसून रिता होताना तोच सरोवर झाला, लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला। पोसले किती वृक्षांना, तहानेस किती भागविले, किती पशुपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले। किती पांथस्थ, किती प्रेमी, किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतु बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी। मग एक काळ ग्रीष्माचा सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझ गिळून टाकतो सारा। तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला। काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील। की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा, पळतील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा। पण कधी तळ्याच्या हृदयी पाहूनी स्थान स्वतःचे, सर्वस्व तया मानूनी जो मीन बिचारा उरला। की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात। या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्याने ही संपून जावे। तुझ सवे सरोवर मित्रा त्याने ही संपून जावे। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हतोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हतोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी। आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते, चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते। नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते, वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी। आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही, सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही। स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही, स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही। आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी, आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी। आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती, कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल माये पोटी। प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती, प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती। आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत, आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत। जीव धावतो स्वप्नांमागे ज्याची त्याची नियती शोधत, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी। आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं। तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं। कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो।

कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं, घट घडता तिला एकटंच तपावं सुद्धा लागतं। महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही। इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून, इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही। चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी? चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी? काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी, सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी। घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो, काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो। मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं। सोनं तेवढंच कसाला उरतं, किटाळ तेथे झडून जातं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावं सुद्धा लागतं। आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच, आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं, छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावं सुद्धा लागतं। तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं। आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे, जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पे टोणपे खातो, जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे, आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। तोच आशय मांडणारी ही माझी कविता। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे। मथन म्हणजे मंथन। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे। की पंखात बळ पाखराच्या ही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे। की पंखात बळ पाखराच्या ही येते, तया तोलणारे गगन मुख्य आहे। मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले। मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले। मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे। पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकारतो कुणाला। पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकारतो कुणाला, तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला। तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला। भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाडांत गणलो तरी काय झाले। भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाडांत गणलो तरी काय झाले। की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे। की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे। की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविन कसा जाऊ परतून। की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो, तया भेटल्याविन कसा जाऊ परतून। जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून। जगी वासनांची मजुरी करावी, फकीरी बरी मी समजलो तिच्याहून। मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले। मुखी रंग चढला विरागाचा आणि, विदूषक म्हणविलो तरी काय झाले। जिथे रंग सारे प्रकाश एक होती, जिथे रंग सारे प्रकाश एक होती, त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे।

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिन कोड नंबर 416 416. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sangliakashvani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: अस्मिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे.

सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सअपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 आणि 32 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मितवा या चित्रपटातील सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

0: कार्यकर्ते मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते।
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता, लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक। सोमवार दिनांक 15 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन

0: अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अजय गोगावले, श्रेया घोषाल यांनी. आणि चित्रपट होता महाराष्ट्र शाहीर. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची मुलाखत. आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.

बाई पण भारी देवा या चित्रपटातील साईप्रसाद निंबाळकर यांनी गायलेलं बोले मालगुंडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं साई पियुष यांचं. श्रोतो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

कुटुंब या चित्रपटातील रूपकुमार राठोड आणि बेला शिंदे यांनी गायलेलं जितेंद्र जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अभिजित कवठाळकर यांचं. श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया

0: सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजेवाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल. तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय. स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय. या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलंय. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमात

माला उपस्थित होते। भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला। यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत। या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट्स सहभागी होणार आहेत। या भव्य सोहळ्यात 500 जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय। इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे। दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला। त्यातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल। भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे। तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री

0: यामागुचीहिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्ष प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. नागपूर शहर पोलिसांनी ऑपरेशन यू टर्न अंतर्गत 1 मे पासून शहरभर चालकांसाठी अंमली पदार्थ चाचणी मोहीम राबवली. अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्या चालकांची ओळख पटवण्यासाठी अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग यंत्रे तैनात करण्यात आली होती. या यंत्रांच्या सहाय्याने घटनास्थळीच चाचणी करून नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आणि पियुष तिवारी यांच्या हस्ते या यंत्रांचे उद्घाटन करण्यात आले. सेवा सदन विद्यालय कोराडी कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय वरिष्ठ गट पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडामंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. कबड्डी हा केवळ खेळ नसून संस्कृती, शिस्त आणि संघभावनेचे प्रतीक असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी या मर्दानी खेळाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले. खेळाडूंना नोकरी, विमा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी नवीन क्रीडा धोरण आखले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी संविधान चौक आणि विधानभवन परिसरात विदर्भ समर्थकांनी आंदोलन केले. महाराष्ट्र स्थापना दिन काळा दिवस म्हणून पाळत आंदोलकांनी काळे कपडे परिधान करून आकाशात काळे फुगे सोडत निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. खासदार क्रीडा महोत्सव 31 मे ते 7 जून दरम्यान नागपुरात आयोजित करण्यात आला. वाढते तापमान लक्षात घेऊन सर्व मैदानी स्पर्धा रात्री फ्लड लाईटच्या प्रकाशात घेण्यात आल्या तर हॉकीसारख्या काही स्पर्धा सकाळी आयोजित करण्यात आल्या. या निर्णयामुळे खेळाडूंना उष्णतेपासून दिलासा मिळाला आणि स्पर्धा अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कॅन्सर केअर फाउंडेशन आणि नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मे रोजी मोफत कर्करोग तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये झालेल्या या शिबिरात कर्करोग, स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग आणि अंडाशयाच्या कर्करोगासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नागपुरात 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आले होते.

0: गेल्या 25 वर्षांपासून जलसंधारण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या तामसवाडा मॉडेलची देशभरात दखल घेतली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली होती. ऑनलाईन औषध विक्री विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनावरून 20 मे रोजी देशव्यापी बंद पाळण्यात आला होता. नागपुरात औषध दुकाने बंद ठेवण्यात आली होती तर नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचे उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचे प्रमाण वाढण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. व्हरायटी चौकात झालेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेत्यांनी नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. पेपर लीकमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून तरुणांमध्ये असंतोष वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्व नागपूरमधील भांडेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून जैव वायू निर्मिती प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करत हा देशातील पहिला सीबीजी प्रकल्प जवळपास पूर्णत्वास आल्याचे सांगितले. या प्रकल्पातून दररोज सुमारे 28 टन सीबीजी गॅस तसेच मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताची निर्मिती होणार आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचा 1:45 आणि 12 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उमा आमोणकर यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत.

महामोणकर यांनी गायलेलं इलाही जमादार यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एम पी भावे यांचं गीत गोविंद पोहळे यांच्या स्वरात.

0: या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 आणि 33 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासांसाठी हवामानाचा इशारा. आकाश स्वच्छ निरभ्र राहील, हवामानात मोठा फारसा बदल संभवत नाही. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात वांगी, मिरची आणि टोमॅटो लागवड पद्धती याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. वांगी, मिरची आणि टोमॅटो या पिकांसाठी उष्ण हवामान, चांगला निचरा असणारी मध्यम काळी कसदार जमीन उत्तम ठरते. कोकणात या पिकांवर अणुजीवामुळे मोठ्या प्रमाणात मररोग येतो. त्यासाठी वांग्याची कोकण प्रभा, बांध तिवरे, अर्कानिधी आणि पुसा पर्पल क्लस्टर, टोमॅटोची सोनाली, कोकण विजय LE66 तर मिरचीची कोकण कीर्ती या रोगप्रतिकारक जातींची लागवड करावी. रोपं गादी वाफ्यावर तयार करावी. गादी वाफ्याचा आकार 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर उंच असावा. प्रति चौरस मीटर वाफ्यात 5 किलो शेणखत, 35 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 25 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. रुजवा चांगला होण्यासाठी वांगी या पिकासाठी हेक्टरी 1 किलो बियाणं वापरावं. मिरची पिकासाठी हेक्टरी 1 ते 1.5 किलो बियाणं वापरावं तर टोमॅटो या पिकासाठी हेक्टरी 1/2 किलो बियाणं वापरावं. पेरणीचं अंतर तीनही पिकांमध्ये 10 सेंटीमीटर इतकं असावं. रुजवा चांगला होण्यासाठी वाफे भाताच्या पेंढ्याने आच्छादावेत. उगवण होईपर्यंत वाफ्यांना नियमित पाणी द्यावं. उगवण झाल्यानंतर 2 दिवसांनी पाणी द्यावं. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्याला 50 ग्रॅम युरिया द्यावा. पेरणीनंतर 4 ते 6 आठवड्यांनी रोपं पुनर्लागवडीसाठी योग्य होतात. 1 हेक्टर लागवडीसाठी 8 ते 10 आर्क क्षेत्रावरील रोपं पुरेशी होतात. वांगी या पिकासाठी हेक्टरी 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश. मिरची पिकासाठी हेक्टरी 15 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश तर टोमॅटो पिकासाठी हेक्टरी 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 75 किलो स्पुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. वांग्याला नत्राची 1/3 मात्रा, अधिक स्पुरद आणि पालाशची

0: संपूर्ण मात्रा लागवडीपूर्वी द्यावी. उरलेलं नत्र दोन हप्त्यांमध्ये समप्रमाणात विभागून 3 ते 5 आठवड्यांच्या अंतराने द्यावं. मिरचीला लागवडीच्या वेळी निम्न नत्र आणि संपूर्ण स्पुरद आणि पालाश द्यावं. उरलेलं नत्र फूल आणि फलधारणेच्या वेळी द्यावं. टोमॅटोला लागवडीच्या वेळी 50 किलो नत्र संपूर्ण स्पुरद आणि पालाश द्यावं. उरलेलं 100 किलो नत्र लागवडीनंतर 1 ते 2 महिन्यांनी समप्रमाणात विभागून द्यावं. रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच पाणी द्यावं. हिवाळ्यात 6 ते 8 दिवसांनी तर उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांनी पाणी द्यावं. जरुरीप्रमाणे 2 ते 3 वेळा बेंडणी करावी. तणांच्या बंदोबस्तासाठी बासालीन या तणनाशकाचा लागवडीपूर्वी उपयोग करावा. टोमॅटोच्या पिकाला आधार द्यावा. वांग्याची काढणी रंग सतेज चमकदार आणि फळ कोवळी असताना करावी. मिरचीची काढणी हिरव्या मिरच्यांसाठी 2 ते 2.5 महिन्यांनी तर सुक्या लाल मिरच्यांसाठी मिरची पूर्ण पक्व झाल्यावर करावी. वाहतुकीचे साधन आणि बाजारपेठेचे अंतर लक्षात घेऊन टोमॅटोची काढणी हिरवी पक्व फळे फिकट फळे पक्व फळे आणि पूर्ण पक्व फळे अशी करावी.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया तुषार भद्रे यांच्या कारान या नाटकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
2: लेखक तुषार भद्रे. कारान या शब्दाचा अर्थ आहे देवीला केलेला नवस फेडण्याचा उत्सव. हे कथानक माळरानावर पाल टाकून जगणाऱ्या भटक्या लोकांवर आधारित आहे. भटक्या लोकात 2 स्तर आहेत. एक आहे ते भटके जीवन स्वीकारण्याचा देवानं दान दिल्यानुसार, तर दुसरा स्तर आहे भटक्या जीवनाला कंटाळलेला म्हणून कुठंतरी एकाच ठिकाणी कायम टिकून राहावं या मताचा, शक्य झालं तर तिथंच कामधंदा करून जगण्याचा प्राधान्य देणारा आणि आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य किमान आपल्या मुलाबाळांच्या वाट्याला येऊ नये या अपेक्षांचा हे नाटक आहे. या नाटकामध्ये काही पात्र आहेत. त्यातलं प्रमुख पात्र आहे म्हातारा, जो मरणासन्न आहे. वाट्याला आलेल्या आयुष्याला कवटाळून त्याला सामोरं जाणारा, एकाच जागी न राहता सतत पाल वेगळ्या वेगळ्या गावी टाकावेत या मताचा. आपले दिवस भरलेले आहेत, कधीही जाऊ, फक्त जाण्यापूर्वी नातीचं लग्न झालेलं पाहावं ही त्याची आस. प्रत्यक्ष जेव्हा नातीचं म्हणजेच बबलीचं लग्न ठरतं, सगळी तयारी होते, वाजंत्री वाजवू लागतात, आता लग्न लागणार, नेमका त्याच वेळेस त्या समारंभाच्या वेळी म्हातारा मृत्यू पावतो. दुसरी व्यक्तिरेखा आहे सदर्या. हा म्हाताऱ्याचा मुलगा, तरुण, दारू पिणारा, बायकोला मारहाण करणारा, अर्थातच ही पालावरची संस्कृती. सतत स्थलांतर करीत राहावं, एका जागी स्थिर राहू नये ही बापाची शिकवण त्याला अमान्य. एकाच गावी राहावं स्थिर, तिथंच मुलाबाळांना स्थिर करावं अशा मताचा. त्यालाही कारण असं की तो गावातल्या एका जमीनदार मालकाकडं काम करतो. मालकाच्या जीवावर आपण आपलं पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारे उभं करू, एका जागी स्थिर राहू असा त्याचा विश्वास. तो बायकोनेही केलेला नवस फेडण्यासाठी मालकाकडून कर्ज घेतो, पुढे मुलीच्या लग्नासाठी त्या मालकाकडून कर्ज घेतो. लग्नातच बाप मेल्याने त्याचा क्रियाक्रम करण्यासाठी सुद्धा पैशाची अडचण निर्माण होते, त्यावेळेस देखील तो मालकाकडून कर्ज घेतो. रंगली ही सदऱ्याची बायको. तिला आणि म्हाताऱ्याला सारखं वाटतं की आपली बबली लग्न होऊन सुखरूपपणे तिच्या घरी जावी. रंगली अखंड नवऱ्याचा मार खाते, तरी ती स्वतःच्या मताशी ठाम राहते. विशेष म्हणजे ती पतिव्रता आहे. बबली आताशी वयात आलेली मुलगी, तिचं 150 रुपयात पालावरील एका मुलाशी लग्न ठरतं. परंतु लग्नातच म्हातारा मृत्यू पावतो. मुलगी म्हाताऱ्याच्या मृत्यूला जबाबदार, अर्थातच अपशकुनी म्हणून ठरलेलं लग्न मोडून पालावरची माणसं बाजूला होतात. मालक गावातला एक जमीनदार सदऱ्याला कामावर ठेवतो, त्याला लागतील तितके पैसे देतो. कारण व मुलीच्या लग्नासाठी म्हातारा मृत्यू पावला, त्याच्या अंतिम संस्कारासाठी पैसे देतो, हवं तेवढं कर्ज द्यायला तयार होतो. फक्त व्यवहार म्हणून सदऱ्याची मुलगी बबली हिला गहाण ठेवायला तो तयार होतो. तोच त्याचा हेतू आहे. 700 रुपये सदऱ्याच्या हातात ठेवून मालक बबलीला जनावरासारखी ओढत घेऊन जातो. मालक इथंच थांबत नाही, तर पालावरील सदऱ्या आणि इतरांनी मालकाकडं चोरी केली, हे लोक चोर आहेत, त्यांनी मालकाच्या बायकोचा हात धरला अशी

0: पाव पसरवतो, त्यामुळे संतापलेले गावकरी काठ्या कुराडे घेऊन पालावर हल्ला करायला येतात आणि त्यात त्यांना मारहाण करतात. माळावर पाळ टाकून भटके स्थैर्य नसलेले, उदरनिर्वाहाचं साधन नसलेले, जेवण वाट्याला आलेले अशा भटक्या कुटुंबांचं हे नाटक आहे. त्यांची भाषा आर्वाच्य, त्यांचे अस्ताव्यस्त जगणं, दारूविडीचं व्यसन, प्रत्येक पात्र आपापल्या परीने जगण्याची एक वेगळी दिशा दाखवतं.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला तुषार भद्रे यांच्या कारान या नाटकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: दोन हजार 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण आज गर्भाशय बाहेर पडणे हा एक सर्वसाधारण आढळून येणारा एक आजार आहे या विषयावर आपण बोलूया. गर्भाशय बाहेर पडणे म्हणजे अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर विशेषतः उतार वयातील स्त्रियांमध्ये आढळतो. यात गर्भाशय स्वतःची ओटीपोटातील मूळ जागा सोडून खाली उतरते. हा गर्भाशय बाहेर पडण्याचा जो आजार आहे तो 3 पायऱ्यावर आपण समजून घेतो. पहिली पायरी ज्यामध्ये गर्भाशय खाली उतरताना आपोआप युनिमार्गही सैल होऊ खाली उतरतो आणि खाली उतरून त्याची घडी पडली तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते. त्यामुळे लघवी अडकणं, थोडी थोडी लघवी होणं असा त्रास होतो. त्यामुळे उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर योनिमार्ग किंवा गर्भाशय किंवा दोन्हीही खाली उतरलेल्याचे लक्षण आहे असे आपण मानायला पाहिजे. दुसरी पायरी म्हणजे गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरतं किंवा योनिमार्गाच्या मुखाजवळ गर्भाशयाचं मुख दिसू लागतं. तिसऱ्या पायरीमध्ये याहीपेक्षा अधिक ते खाली उतरतं आणि पूर्ण गर्भाशय हे योनिमार्गाच्या बाहेर पडलेलं आढळून येतं आणि त्यामुळं गर्भाशय व योनिमार्गावरची त्वचा ही नाजूक असल्यामुळं आणि स्त्रिया ज्या अंतर्वस्त्र वापरतात त्यांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी एखादा फोड येऊ शकतो, अल्सर सुद्धा होऊ शकतो. याचे कारण काय आहेत? याचे मुख्य कारण म्हणजे उतार वय आणि बाळंतपण. पण तरी पण आपण जर समजा आपण पाहिलं तर बहुतांशी अयोग्य प्रकारे केलेले बाळंतपण याला जास्त कारणीभूत होतात. उदाहरणार्थ बाळंतपणामध्ये वाजवीपेक्षा जास्त जोर लावणे, बाळंतपणाची जी प्रक्रिया आहे ती जास्त काळ लांबणे, गर्भाशयाचे तोंड पूर्ण उघडलेले नसताना चिमटा लावून असंतुलित ताणानं बाळ ओढणं, जास्त वजनाचं मूल असणं, अशा अनेक कारणामुळे गर्भाशय खाली ओढल्या जाते. त्यामुळे गर्भाशयात धरून ठेवणारे जे स्नायू असतात किंवा पडदे असतात ते सैल होतात व नंतर गर्भाशय खाली उतरते. तसेच जास्त बाळंतपणे त्यातल्या त्यात 3 पेक्षा जास्त बाळंतपणं झालेली असतील तरी पण स्नायू सैल होतात. बाळंतपणानंतर 40 दिवसापर्यंत स्नायूंची पूर्वापार असलेली जी मजबूती असते ती परत येत नाही. त्यामुळे या बाळंतपणाच्या नंतरच्या 1 महिन्याच्या काळात फार कष्टाची, शारीरिक लवून काम करण्याची, शेतातील कामे करण्याची स्त्रियांना हा आजार होण्याचा जास्त संभव असतो. थोडक्यात उतारवय व बाळंतपणातील ताण व त्याबरोबर मग जुनाट खोकला बद्धकोष्ठता म्हणतात त्यामुळे सुद्धा हा त्रास जो आहे तो लवकर होण्याची शक्यता असते. याच्यामध्ये उप

0: उपचार काय आहेत? तर पहिल्या पायरीमध्ये ओटीपोट विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास आपल्याला उपयोग होतो. यासाठी आधी सोपी पद्धत म्हणजे मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आपण आकुंचनाची क्रिया करतो तशी क्रिया वारंवार करावी, त्यामुळे स्नायू चांगले काम करून गर्भाशय वर उचलला जाते. खरे तर हा व्यायाम प्रत्येक बाळंतपणानंतर रोज सकाळ व संध्याकाळ 15 ते 20 वेळा आणि बाळंतपणानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवस जर केला तर आपल्याला हा गर्भाशयाचा उतरण्याचा संभव कमी होऊ शकतो. तसेच गर्भाशय जर खाली उतरून तोंड दिसत असेल, गर्भाशय पूर्ण बाहेर पडले असेल, लघवी अडकण्याचा किंवा वारंवार होण्याचा किंवा लघवी आपोआप होण्या असा त्रास असेल तर शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते. याचा प्रतिबंध कसा करायचा? तर पहिली गोष्ट, प्रत्येक बाळंतपण हे रुग्णालयात योग्य प्रकारे करावे. बाळंतपणानंतर महिना भर तरी आकुंचनाचे सांगितलेले व्यायाम करावेत. त्याच्यानंतर 2 बाळंतपणामध्ये कमीत कमी 2 ते 3 वर्षाचा अंतर असावं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 बाळंतपणानंतर गर्भधारणा व बाळंतपण टाळणे महत्वाचे. त्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घ्यावी. बाळंतपणानंतर 6 आठवडे कष्टांची कामे न करणे आणि वज्रासन, विपरीत करणे आसन अशी जी योगासने आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रतिबंध म्हणून कामाला येऊ शकतात.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत गर्भाशय बाहेर पडणे याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्य आणि धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सीमंदिनी कुंडीकर सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण हवामान बदलाचे परिणाम याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो, जगामध्ये सर्वात जास्त झपाट्याने कशात बदल झाला असेल तर तो हवामानात होय. आज प्रत्येक जण म्हणत आहे हवामान बदललंय, तापमान वाढलंय, अवकाळी पाऊस येतोय, वादळं वाढलीत. आमच्या लहानपणी असं नव्हतं, खूप झाडं होती, गावोगाव अमराई होती. वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, बाभूळ, चिंच अशी झाडे रस्त्यावर कुठे ना कुठे झाडे असायची. गावाच्या प्रत्येक देवदेवतेच्या वेदीवर झाडं असायची. जसं महादेवाचं मंदिर म्हटलं की वड, मुंजा म्हटलं की पिंपळ, दत्तात्रय उंबर. एवढंच नाही तर घरादारात ही झाडं उगवली की तिथे आपोआप देवदेवतांचा आश्रय निर्माण व्हायचा. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपली संस्कृती आणि निसर्ग यांचे अतूट नाते आहे. हे नाते आता दुरावले आहे. आज खेडी उद्ध्वस्त झाली आहेत, शहरं सिमेंटची जंगलं झाली आहेत, जागोजाग निसर्गाची लयलट सुरू आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते, निसर्ग आपली गरज पूर्ण करू शकतो पण आपली हाव नाही. निसर्गाच्या या अतिशोषणामुळे हवामान बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात माणूस हवामान बदलाविषयी सजग झाला नाही तर हवामान बदलाच्या झळा सरळ सरळ संपूर्ण जगावर पडत आहेत. म्हणूनच ग्रेटा थंबर्ग पासून ते आपल्या सयाजी शिंदेपर्यंत जे पर्यावरण प्रेमी या हवामान बदलाविषयी पोट तिडकीने बोलत आहेत, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत. आज तापमानवाढीचे परिणाम सर्वच क्षेत्रावर होत आहेत. भारतात तर उन्हाळा जास्त तीव्र आणि दीर्घ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात सरासरी तापमान 47 ते 48 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे. उष्माघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे उन्हाळा हा ऋतू आपणाला असह्य झाला आहे. जसं उन्हाळा तीव्र झाला आहे तसेच पावसाळ्यात आपण पावसाचे विषम प्रमाण झाले

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 36 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सरस्वती सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकणार आहात. राग नायकी आदितालात, राग मध्यमावती रूपक तालात आणि राग सुरुती रूपक तालात यांना साथ संगत अशी आहे. व्हायोलिनची साथ आहे वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ आहे NS कल्याणरमण यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सरस्वती सुब्रमण्यम यांनी गायलेलं कर्नाटक शैलीतील सुरुवातीला राग नायकी मध्यमावती आणि सुरुती.

नादब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं सरस्वती सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन. सुरुवातीला राग नायकी, मध्यमावती आणि श्रुती यांना व्हायोलिनची साथ होती वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमण यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आज संध्याकाळी 5:02 आपण ऐकू शकाल विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन राग नाटा बेगडे आणि शहाणा. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. आणि आता बातम्या विस्तृतपणे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याच्या राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच KVS ने शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकडे असलेल्या शाळांमध्ये 1 संस्कृत आणि 1 प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलंय. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशात मुलींच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या दशकात या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 तो 929 पर्यंत वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.51% 80.2% झाली आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्याविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं.

चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमता वृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. या अंतर्गत संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 2 माजी अधिकाऱ्यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोहोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाईट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक प्रक्षेपण स्टारलिंकद्वारे सॅटेलाईट इंटरनेट सेवा आणि अमेरिके सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्याने यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकट तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7-12 उतार्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7-12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगच युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस सिरसेचा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता.

0: वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेळ्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन सभेत म्हणजे सायंकाळी ठीक 4:58. दरम्यान एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आपण कार्यक्रम ऐकू शकता आणि आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.

मध्यम लहरी 239.61 meters अर्थात 1251 kilohertz FM बँड 100.6 megahertz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजलेत. आमच्या आजच्या सायंकालीन प्रसारण सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या सायंकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत. या प्रसारण सभेत मी आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. सभेची सुरुवात करत आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटातलं कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया विजू शहा यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत. कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गीत आहे बुलंदी या चित्रपटातलं.

0: बुलंदी या चित्रपटातलं कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विजू शहा यांचं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता यानंतर दिल है तुम्हारा या चित्रपटातलं नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत ऐकूया। गायक कलाकार आहेत उदित नारायण, अलका याज्ञिक आणि कुमार सानू।

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं हे गीत अलका याज्ञिक यांनी गायलेलं, नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं, चित्रपट दिल का रिश्ता।

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या आवाजात गुप्त या चित्रपटातलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे विजू शहा यांचं.

उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं गुप्त या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सायंकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर सायंकाळी 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. प्रथम ऐकणार आहोत युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं हटके स्वागत करते. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्राफिक्स या विषयावर संवाद, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची अनोखी माहिती. कार्यक्रमाची सुरुवात करूया या सदाबहार गीतानं.

0: फ्रेंड्स, युववाणी मध्ये आता ऐकूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर हा संवाद. ऐक ना अमित.
1: हा बोल रोहिणी.
0: हे बघ, मी लॅपटॉप आणलाय. हे बघ, मी फक्त ह्यावरती एक कोड टाकला आणि बघ काय आलं. समुद्र किनाऱ्यावर ध्यान करणारा साधू. सायबर पंक स्टाईल आणि या AI टूलने अवघ्या 10 सेकंदात एकदम अप्रतिम डिजिटल पेंटिंग तयार केलंय बघ. मानलं पाहिजे यार, AI फारच कमाल आहे.
1: हो ना, दिसायला तर खूप आकर्षक आणि परफेक्ट आहे बघ. बघ ना, रंगांची जुळवाजुळव देखील छान आहे. पण मला सांग, हे चित्र तयार करताना तुला नक्की काय भावना जाणवली ग?
0: भावना? भावना कसल्या? हा, पण मला आनंद झाला कारण माझा वेळ वाचला. पूर्वी अशा डिझाईनसाठी मला तासन तास बसायला लागायचं, पण आता AI मुळे अगदी काही सेकंदात, म्हणजे बघ ॲट अ सिंगल क्लिक कला उपलब्ध होते बघ. त्यामुळे कोणालाही कलाकार बनता येईल आता.
1: इथंच तर मुख्य फरक आहे ना रोहिणी मॅम. म्हणजे मला सांग, AI मुळे कोणीही चित्र तयार करू शकेल पण कलाकार नाही बनू शकत. जेव्हा मी कॅनव्हासवर माझा पहिला ब्रश मारतो तेव्हा त्यामागे माझा त्या दिवसाचा मूड, माझे विचार आणि माझी धडपड असते. कॅनव्हासवर पडणारा रंगाचा प्रत्येक थेंब माझ्या हाताने, माझ्या भावनेतून आलेला असतो. आता AI मध्ये ती भावनेची जोड कुठून येणार ग? ते तर फक्त अल्गोरिदम आणि डेटावर चालतं.
0: हा, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे अमित. मानवी भावभावनांना पर्याय नाही, पण काळासोबत बदलावं तर लागेल ना. हे बघ, कॅमेरा आला

0: कलाकारांना वाटलं होतं की आपली कला संपलीच, पण असं झालं का? नाही ना, उलट फोटोग्राफी ही एक नवी कला बनली आहे. AI सुद्धा एक तसंच नवीन साधन आहे. आपण त्याला विरोध करण्याऐवजी वापर करून आपली कल्पकता अधिक वाढवू शकतो.
1: अगं, पण फोटोग्राफी आणि AI मध्ये फरक आहे ना. फोटोग्राफरला स्वतः बाहेर पडावं लागतं, योग्य लाईट शोधावी लागते, फ्रेम ठरवावी लागते, वाट पाहावी लागते, तिथेही मानवी श्रम आणि मानवी दृष्टी लागते. हे AI करतं का? हे बघ, इंटरनेटवर आधीच उपलब्ध असलेल्या लाखो कलाकारांच्या पेंटिंगचा डेटा चोरून त्यातूनच एक नवीन मिश्रण तयार करतं, आणि यात मूळ कलाकारांच्या हक्काचा कॉपीराइट असतच ना.
0: मुद्दा गंभीर आहे खरा.
1: मग
0: मी मान्य करते, कॉपीराइटचे नियम आता कडक होत आहेत.
1: मग
0: पण तू जरा AI चा पॉझिटिव्ह बाजूने विचार कर ना.
1: म्हणजे
0: जर तुला एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायचं असेल तर तू त्यासाठी AI वापरून 10 वेगवेगळ्या आयडिया सेकंदात तयार करू शकतोस. त्यातली जी कन्सेप्ट आवडेल ती तू तुझ्या कलेच्या स्वरूपाने प्रत्यक्षात आणू शकतोस. म्हणजेच AI तुझा असिस्टंट बनू शकतो.
1: हा विचार करायला काही हरकत नाही. असिस्टंट म्हणून AI ला वापरणं ठीक आहे, पण रोहिणी मला भीती अशी वाटते की यामुळे लोक मेहनत करायचं सोडून तर देणार नाहीत ना. हे बघ, कलेमुळे माणूस संयमी बनतो. जर कम्प्युटर एका क्लिकवर सगळं करून देणार असेल तर लोक तासन तास रियाज सराव का करतील?
0: नाही अमित, खऱ्या कलेची किंमत कधीच कमी होत नाही. भविष्य काळात हँडमेड गोष्टींची व्हॅल्यू नेहमीच जास्त राहणार आहे. ऐतिहासिक किंवा पुरातन पेंटिंग्स स्वतः बनवले जायचे, ते आजही खासच आहेत. कारण लोकांना माहीत आहे की हे मशीनने नाही तर एका माणसाने मनापासून बनवले आहे. त्यामध्ये त्या चित्रकाराच्या भावना, आजूबाजूची परिस्थिती, वातावरण, कल्पनाशक्ती या सर्वांची सांगड घातली होती. AI हे असिस्टंट म्हणून कार्य करू शकते, पण कलेची जागा मात्र नक्कीच घेऊ शकत नाही.
1: हा, अगदी बरोबर. अपूर्ण कलेमध्ये जे सौंदर्य असतं ते ह्या AI च्या अति परफेक्टच्या नादात निर्जीव बनतं. कळलं ना तुला मला काय म्हणायचंय?
0: अगदी बरोबर बोलला समित. AI परफेक्ट आहे, पण माणूस युनिक आहे. AI परफेक्ट जरी असला तरी AI ला बनवणारा सुद्धा माणूसच आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे हे बरोबर आहे, पण ते कितपत? तर ते आपली मानवी संवेदनशीलता जपत.
1: अगदी बरोबर बोललीस आणि छान बोललीस. पण AI मुळे कला क्षेत्रातील कल्पकतेला विराम मिळत चाललाय. हँडलूम डिझायनर असो, वुडन डिझायनर असो, या सर्वांचीच गती थांबत चालली आहे. नव्याने उभारणाऱ्या कलाकारांना कशी चालना मिळणार? इंटरनेटवर जो डेटा AI कडे आहे त्यातूनच तो डिझाईन्स बनवतो. मग मला सांग, त्या डिझाईन्स मध्ये नॅचरल इफेक्ट्स आणि टेक्स्चर्स कसे पाहायला मिळतील? बरोबर ना?
0: बरोबर.
1: 100 अधिकांचे काम फक्त एकटा AI मुळे होते, मग बाकीच्यांच्या कलेला संधी कशी मिळणार? AI हे माध्यम आहे, बरोबर आहे, पण संपूर्ण AI वर अवलंबून राहणं हे कितपत बरोबर आहे रोहिणी?
0: मित्रा, बरोबर आहे तुझं. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये अव्वल राहायचं असेल तर AI तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. कुशल कलाकारांच्या कल्पकतेचा आणि AI च्या तंत्रज्ञानाचा वापर आपण नक्कीच करू शकतो. सुरुवातीला जेव्हा मोठं आणि नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा बाजारात अशी खळबळ उठतेच. जुन्या पद्धती बदलल्या की नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतात. त्यामुळे आता कॅनव्हासवर ड्रॉइंग करणे एवढं शिकून चालणार नाही, तर

0: AI कडून प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसे करायचे हेही शिकावं लागेल. थोडक्यात काय तर नोकऱ्यांचे स्वरूप बदलेल.
1: स्वरूप बदलतं हे ठीक आहे, पण सोर्स संपून नाही का जाणार? पूर्वी एका कॅलिग्राफी आर्टिस्टला शब्दांना आकार द्यायला वर्षानुवर्ष सराव करावयास लागायचा. आता एका सेकंदात फॉन्ट जनरेट करून सुंदर अक्षरे बनवता येतात. यामध्ये नवीन पिढी कष्ट करायलाच विसरून जाईल.
0: कष्टाची जागा शॉर्टकट कीने घेतली तर कलेचा दर्जा घसरू शकतो, पण याकडे आपण दुसऱ्या बाजूने पण बघू शकतो ना.
1: म्हणजे
0: ज्या व्यक्तीला लहानपणापासून चित्र काढण्याची इच्छा होती पण काही कारणास्तव त्याला ट्रेनिंग मिळाली नाही, अशी व्यक्ती आपल्या मनातील सुंदर कल्पना AI च्या मदतीने जगासमोर आणू शकेल. AI ने इच्छा असलेल्या पण कौशल्य नसलेल्या लोकांसाठी कलेचे दरवाजे खुले केले आहेत.
1: म्हणजे तू म्हणतेस की AI कल्पकतेला तळागाळापर्यंत पोहोचवत आहे, बरोबर?
0: हा
1: हा विचार तर मी केलाच नव्हता. पण रोहिणी, तरीही कलेचे जे व्यापारीकरण होते ना, त्यामध्ये कलेचा आत्मा हरपतोय. आता कंपन्यांना पटकन आणि स्वस्तात कामे हवी असतात, त्यामुळे ते AI चा वापर करतात. मग अशा वेळी मानवी कलेला आश्रय कसा मिळणार?
0: इथंच तर खरी गंमत आहे अमित. जेव्हा मार्केटमध्ये लोकांना AI चा तोचतोचपणा जाणवेल, AI एकाच डेटावर काम करतं ते कधी नवीन नव्हतंच, किंवा जगावेगळं ते स्वतः असं तयार करू शकत नाही, हे जेव्हा लोकांना समजेल तेव्हा ओरिजिनल स्पार्कच डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे खऱ्या आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या कलाकारांची किंमत कमी न होता ती अधिक प्रीमियम होईल.
1: ओ अच्छा, म्हणजे कम्प्युटर कितीही हुशार झाला तरी माणसाच्या कल्पना शक्तीची उधारी द्यावीच लागणार.
0: तेच ना. AI जुन्या डेटावर शिकतं आणि माणूस वर्तमानात जगून भूतकाळाच्या अनुभवावरून भविष्यकाळाची निर्मिती करतो. आपण कलेचे कोणतेही क्षेत्र घेतले, जसे की संगीत, साहित्य, चित्रकला, त्यातील मानवी भावभावना म्हणजेच प्रेम, विरह, आनंद, दुःख हे AI स्वतः कधीच अनुभवू शकत नाही.
1: बरोबर, म्हणजे कलाकाराच्या परवानगीशिवाय त्याची कलाकृती AI मध्ये वापरता येणार नाही. तंत्रज्ञानाचा वापर नक्कीच व्हावा, पण तो नैतिकतेच्या चौकटीतच राहून व्हायला हवा. तंत्रज्ञानाचा विकास होताना कलाकाराच्या हक्काचे संरक्षण व्हायलाच हवे, एवढेच मला वाटते.
0: हो ना, त्यामुळे आता तू तुझा ब्रश उचल आणि तुझं सुरू कर नवीन चित्र. मी तर म्हणते आपण दोघांनी मिळून एक नवीन प्रयोग करूया. तू कॅनव्हासवर पेंटिंग कर आणि मी AI च्या मदतीने एक डिजिटल अॅनिमेशन सिरीज तयार करते. म्हणजे पारंपरिक कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगमच होऊन जाईल.
1: अरे वा, हे तर भारीच आयडिया आहे ग. करूयात, चल मग, वाट कशाची बघतेस, करूयात सुरुवात.
0: हा हा, चल चल. खरंच आता तुम्हालाही पटलं असेल, शेवटी AI चं अस्तित्व कलाकाराच्या कौशल्यावरच अवलंबून आहे, म्हणून नेहमी कलाच सरस ठरते.

फ्रेंड्स, युववाणी मध्ये आता ऐकूया ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग विषयी अनोखी माहिती. तर आज आपण जागतिक लोककलांचा अनोखा प्रवास बघणार आहोत. कसं आहे ना, कला ही माणसाला जोडणारा एक असा पूल आहे की ज्याला भाषेचे बंधनच नसते. जेव्हा शब्द अपुरे पडतात तेव्हा रंग आणि रेषाच बोलू लागतात. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे, जो प्रवास आपल्याला कोणत्याही पासपोर्ट किंवा व्हिजा शिवाय थेट वेगवेगळ्या खंडात घेऊन जाईल. आज मी तुम्हाला अशाच एका रंगीबेरंगी सफरीवर घेऊन जाणार आहे. पहिला स्टॉप आपण ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग येथे घेणार आहोत. रहस्यमय आणि अथांग अशा ऑस्ट्रेलिया खंडात येथील मूळ रहिवाशांची अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे केवळ एक चित्रकला नाही, तर तो जगातील सर्वात जुना अखंड इतिहास आहे. वरवर पाहता हे केवळ रंगीबेरंगी डॉट्स वाटतात, पण या ठिपक्यांच्या मागे एक गुपित दडलेलं आहे. गोऱ्या लोकांपासून आपल्या संस्कृतीच्या पवित्र आणि गुप्त गोष्टी लपवण्यासाठी त्या कलाकारांनी मूळ चित्रांवर ठिपक्यांचे थर देण्यास सुरुवात केली. या चित्रांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रे हवाई दृश्यातून, म्हणजेच जणू आपण विमानातून जमिनीकडे पाहत आहोत की काय, अशी दिसतात. निसर्गातून मिळणाऱ्या मातीचे रंग वापरून केवळ ठिपक्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचा इतिहास जिवंत ठेवणारी ही कला अद्भुतच आहे. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग ही ऑस्ट्रेलियातील मूळ रहिवाशांची एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली चित्रकला शैली आहे. वरवर पाहता केवळ ठिपक्यांची नक्षी वाटणारी ही कला प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाच्या प्राचीन संस्कृतीचा आणि इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. अबॅरिजिनल कला ही जगातील सर्वात जुन्या अखंड चालत आलेल्या कलाकृतींचा वारसा मानला जातो. 1000 वर्षांपूर्वी ही चित्रे खडक, गुहा आणि जमिनीवर काढली जात असत. कॅनव्हास आणि अक्रॅलिक रंगाचा वापर करून डॉट पेंटिंगचे आधुनिक स्वरूप आज आपण पाहतो. त्याची सुरुवात 1971 मध्ये ऑस्ट्रेलियातील पापुन्या या भागात झाली. जॉफ बार्डन नावाच्या एका शिक्षकाने तिथल्या स्थानिक कलाकारांना त्यांचे पारंपरिक ज्ञान कॅनव्हासवर उतरवण्यास प्रोत्साहन दिले. अबॅरिजिनल संस्कृतीतील त्यांच्या लोककथा, विधी आणि पवित्र स्थळांची माहिती अत्यंत गुप्त मानली जाते. जेव्हा कलाकार कॅनव्हासवर चित्रे काढू लागेल तेव्हा त्यांच्या संस्कृतीतील किंवा पवित्र प्रतीके गोऱ्या लोकांना समजू नयेत म्हणून त्यांनी मूळ डिझाईन्सवर ठिपक्यांचे थर देऊन ती माहिती लपवण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय तर हे ठिपके डेकोडिंग किंवा पडद्याचे काम करतात. ही चित्रशैली केवळ एक कला नसून ड्रीमिंग, म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी विश्वाची, निसर्गाची आणि मानवाची निर्मिती कशी केली याची कथा आहे. ही चित्रे जमिनीवर बसून काढली जातात, त्यामुळे या चित्रांकडे पाहिल्यावर असे वाटते जणू आपण विमानातून किंवा उंचावरून खाली जमिनीकडे पाहत आहोत की काय. त्यामध्ये नद्या, पर्वत किंवा रस्ते नकाशासारखे दिसतात. पारंपरिक कलाकृतींमध्ये निसर्गातून मिळणारे रंग वापरले जातात. यात प्रामुख्याने पिवळा, लाल, तपकिरी, काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश होतो. आधुनिक काळात मात्र कलाकार अनेक रंगाचा वापर करतात. अबॅरिजिनल डॉट पेंटिंग हे जगातील कला बाजारात अत्यंत महागडे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीची ओळख म्हणून ही चित्रे जगभरातील मोठ्या संग्रहालयांमध्ये आजही ठेवलेली आहेत. ही कला फक्त सौंदर्य वाढवणारी नसून ऑस्ट्रेलियन मूळ रहिवाशांच्या अस्तित्वाची जाणीव आणि जमिनीशी असलेल्या अतूट नात्याची ती साक्ष आहे.

हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चित्रकार या विषयावर संवाद आणि ऑस्ट्रेलियातील अबॅरिजिनल डॉट पेंटिंग या अनोख्या कलेची माहिती. सहभाग शांभवी बांदिवडेकर आणि राज साने, सादरकर्त्या तेजा दुर्वे. तर मग आजच्या या कार्यक्रमात मी शांभवी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आणि आज या कार्यक्रमात आपण ऐकत आहात शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही लोकगीतं. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया त्यांनी गायलेला श्री मल्हारराव होळकर यांच्यावरील पोवाडा.
1: मल्हार आया मल्हार करीत चित्तकार शत्रु संहार पणे चौफेर भये वरदा मराठशाहीचा खंदा उमराव
2: धन्य तो

याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. आज या कार्यक्रमात शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही लोकगीतं आपण ऐकलीत. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सायंकाळचे 6:20 होत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

या रूपरेषेनंतर लगेचच सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात शेती कशी फायद्याची होईल याविषयी प्राध्यापक सुहास श्रीपती माने यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 भावधारा हा सोहम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

रात्री 8:45 समाचार संध्या 9 News@9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती आणि रात्री 10:00 शास्त्रीय संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. हे तिन्ही कार्यक्रम अनुक्रमे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आपण ऐकू शकाल. तर हे आहेत आमचे या सभेत प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. आता आमच्या उद्याच्या कार्यक्रमांची माहिती. उद्या आहे रविवार, दिनांक 14 जून 2026. आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:50. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या सकाळी 6:05 प्रकाश किरण हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6:10 प्रभात वंदन हा प्रातकालीन भक्तिगीतांचा कार्यक्रम. उद्या सकाळी 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन या

ची संकलित माहिती आपण ऐकाल. वाचक आहेत महेश इनामदार. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये अंडाशयातील गाठी याविषयी स्त्री रोगतज्ञ डॉक्टर आप्पाराव शेळके यांनी सांगितलेली माहिती ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे. 6:50 परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम. उद्या या कार्यक्रमात पावसाळा आणि जैव विविधता याविषयी प्राध्यापक बापूराव आंधळे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:55 योग संजीवनी. 21 जून 2026 रोजी

सकाळी 7 वाजता आज दिनांक या अंतर्गत सुविचार आपण ऐकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:20 एक गाणे ताजेतवाने. उद्या सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या सकाळी 7:40 जीएस चहा प्रायोजित विचारपुष्प सार्थ अहिल्य गाथा या मालिकेचा भाग 3 आपण ऐकाल. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे. त्यानंतर प्रसारित होईल गाणी मनातली हा कार्यक्रम.

सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। सकाळी 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम, त्यानंतर 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल। उद्या सकाळी 9:10 सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल। त्यानंतर 9:15 सप्रेम नमस्कार हा श्रोत्यांच्या साप्ताहिक पत्रोत्तरांचा कार्यक्रम। उद्या सकाळी 9:30 छोट्या दोस्तांसाठी कार्यक्रम बालसभा, यामध्ये स्कूल चले हम या विशेष भागात शिक्षक आणि पालक मुलांनी सांगितलेले विचार आपण ऐकाल। सूत्रनिवेदन आदिती जोशी यांचं, सादर करते मुक्सित मुजावर।

सकाळी 10 वाजता जितेंद्र घोडके सराफ यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर 10:10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये लीलावती आडसुळे यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी आपण ऐकू शकाल. उद्या सकाळी 11 हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम. 11:40 आज का शब्द आज की सूची हा कार्यक्रम आणि त्यानंतर भावधारा. दुपारी 12:00 ते 3:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. उद्या या कार्यक्रमात बालिका आणि महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकाल. तसंच महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ योग शिक्षिका मंजुषा चौधरी यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:05 गीतबहार, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. उद्या दुपारी 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकणार आहात. 1:45 भावधारा, 1:55 आयसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. दुपारी 2:15 दोपहर समाचार हे बातमीपत्र आपण ऐकाल. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. तर हे आहेत आमचे उद्या पहिल्या सभेत प्रसारित होणारे कार्यक्रम.

क्रिकेट विश्वचषक 2026 स्पर्धेअंतर्गत एज वेस्टन क्रिकेट स्टेडियम बर्मिंगहॅम इथं उद्या भारत आणि पाकिस्तान या संघांदरम्यान क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन उद्या संध्याकाळी 6:30 आमच्या मध्यम लहरी वाहिनीवर आपण ऐकू शकाल. या दरम्यान आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर मात्र आकाशवाणी सांगली केंद्राच्या सायंकालीन सभेचे दैनंदिन कार्यक्रम प्रसारित होतील. यामध्ये संध्याकाळी 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.

आमची वेळेची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल नेहमीच्याच वेळेत सायंकाळी 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला संध्याकाळी 5:05 प्रासंगिक या सदरात जागतिक रक्तदान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या या कार्यक्रमात भरतनाट्यम शिक्षिका आणि अभिनय क्षेत्रात कार्य करणाऱ्या ऐश्वर्या डावरे या युवा मैत्रिणीची मुलाखत आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या संध्याकाळी 6:05 लोकधन हा लोकसंगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सादरकर्ते संजय पाटील. संध्याकाळी 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. श्रोतेहो, महिलांच्या टी20 क्रिकेट

संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष ही दोन्ही बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात चंद्रकांत गायकवाड यांचं प्रवचन आपण ऐकाल. 8:00 एक गाणे ताजेतवाने, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. उद्या रात्री 8:15 बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय शास्त्रीय संगीत सभेचा कार्यक्रम. यामध्ये जे एस श्रीराम यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकाल. हे सर्व कार्यक्रम अनुक्रमे दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केली जातील. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

0: कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. यानंतर पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम सांगली विशेष.
1: श्रोते हो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिको, सांगलीतील रोटरी हॉल इथं प्राध्यापक डॉक्टर रोहिणी तुकदेव आणि ओंकार थोरात लिखित सिंधी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याविषयी अधिक माहिती सांगताहेत प्राध्यापक डॉक्टर रोहिणी तुकदेव.
2: माझ्या आणि ओंकार थोरात यांच्या संयुक्त विद्यमाने लिहिल्या गेलेल्या सिंधी या पुस्तकाचं प्रकाशन 7 जून रोजी संध्याकाळी झालं. हे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते झालं. या प्रकाशनाच्या वेळेला ॲडव्होकेट किशोर लुल्ला आणि भगतराम छाबडा या दोघांनीही या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये सहकार्य केलं होतं, त्यामुळे त्यांना पुस्तकाची यथावत कल्पना होती. त्यांनी त्याबद्दलचे आपले विचारही मांडले. सिंधी पुरुषार्थी समूहाचे अध्यक्ष हेमंत पोपटानी हेही आवर्जून उपस्थित होते. हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं उपशीर्षक उद्योजकतेचा नवा अवकाश घडवणाऱ्या जिद्दी विस्थापितांची अनोखी कहाणी असं आहे. हे विस्थापित कोण? तर फाळणीच्या वेळेला ज्या सिंधी लोकांना, विशेषतः सिंध मधल्या हिंदू आणि शीख लोकांना फाळणीचा परिणाम म्हणून आपलं घरदार सोडून, चीज वस्तू सोडून, आपला परिसर सोडून बाहेर पडावं लागलं आणि मग ही माणसं लाखोंच्या संख्येनं तिथून बाहेर पडली आणि मिळेल त्या दिशेने, मिळेल त्या वाटेने, मिळेल त्या प्रकारे बाहेर पडून कुठे कुठे आसरा शोधायला लागली, अनिश्चित अशा भवितव्याकडे वाटचाल करायला लागली. हे होते विस्थापित. आणि त्यांच्यातील सुद्धा जे सिंधी विस्थापित, सिंध मधले लोक होते, ते अधिक दुःखी होते कारण त्यांचा परिसर सुद्धा त्यांना पारखा झाला होता. असे सिंधी लोक जे महाराष्ट्रामध्ये आले त्याला आता 75-80 वर्ष होऊन गेलेली आहेत. तेव्हा ह्या 75-80 वर्षांमध्ये ह्या

0: सिंधी लोकांचा कसा काय जीवन प्रवास झाला, त्यांनी आपलं जीवन पुढे चालू कसं ठेवलं, आज त्यांची अवस्था काय आहे, ह्याचा उहापोह, याची चर्चा, याच्याबद्दलची मांडणी आणि संशोधक अहवाल सिंधी या पुस्तकात आम्ही मांडले आहेत. आता हे सगळं करण्यासाठी ज्याप्रमाणे पुस्तकांचे संदर्भ घ्यावे लागले त्याचप्रमाणे आम्हाला अनेक सिंधी लोकांच्या बरोबर संभाषण करावं लागलं, त्यांच्या मुलाखती घ्याव्या लागल्या, प्रश्नावली देऊन त्यांच्याकडून काही उत्तरं काढून घ्यावी लागली, एकेका व्यक्तीशी बोलावं लागलं, टेलिफोनवरून त्यांच्याबरोबर बोलावं लागलं, चर्चा कराव्या लागल्या, गटचर्चा कराव्या लागल्या, अशा सगळ्यांमधून माहिती जमवून आम्ही हे पुस्तक सिद्ध केलं आहे. तर ह्या पुस्तकामध्ये मुख्यत्वे करून विस्थापनाची पार्श्वभूमी सांगितली आहे आणि ह्या पार्श्वभूमीनंतर विस्थापन झाल्यानंतर पुढे काय घडलं त्याची सबंध कहाणी सांगितली आहे. ही कहाणी अतिशय दुःखद अशी आहे, पण इथे हे संपत नाही पुस्तक, तर त्याच्या पुढे जाऊन या संकटातून सिंधी लोकांनी मार्ग कसा काढला त्याचाही उहापोह या पुस्तकामध्ये आहे. त्यांनी संकटांना तोंड कसं दिलं, त्यांनी आपली आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणा कशी करून घेतली, त्यासाठी काय केलं, ह्याचाही सबंध उहापोह या पुस्तकामध्ये आहे. आर्थिक सुधारणा कशी केली, त्यासाठी प्रयत्न कसे केले, सरकारने त्यांना कोणती मदत केली, ती किती पुरली, किती अपुरी राहिली, ह्या सगळ्याचं अत्यंत वास्तववादी असं चित्रण या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल. पण प्राधान्याने आमचा रोख ह्या सिंधी लोकांच्या भरभराटीचं रहस्य शोधण्याकडे आहे. हे रहस्य शोधताना आम्हाला चार पाच गोष्टी प्राधान्याने दिसून आल्या. ते म्हणजे त्यांची अत्यंत जिद्द आणि चिकाटी, संकटाला घाबरून पळून जायचं नाही तर संकटाला सामोरं जायचं ही वृत्ती, हे सगळं करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची, दैवावर आणि नशिबावर हवाला ठेवून गप्प बसायचं नाही आणि रडत तर मुळीच बसायचं नाही. त्यांनी बहु अस्मिता आणि बहु सांस्कृतिकता या दोन महत्वाच्या मूल्यांचा अंगीकार केला. अशा मूल्यांचा अंगीकार करून सिंधी लोकांनी आपला व्यापार केला, आपला उद्योग केला आणि म्हणून आज ते सबंध जगाचे नागरिक बनले आहेत. जगातल्या आर्थिक व्यवस्थेची एक महत्वाचा हिस्सा होऊन बसलेले आहेत, हीच त्यांची ओळख आज तयार झालेली आहे आणि म्हणून सिंधी लोकांची ही ओळख जर आपल्याला महत्वपूर्ण वाटत असेल तर आपण सुद्धा या मूल्यांचा अंगीकार करायला हवा, असा एक संदेश हे पुस्तक आपल्याला देतं. पावसात सुद्धा या प्रकाशनाच्या वेळेला लहान थोर वयाचे लोक ह्या समारंभासाठी आवर्जून आले होते.
1: सिंधी पुस्तकाविषयी सांगताना ओंकार थोरात,
2: सिंधी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये लेखक आणि अनुवादक सोनाली नवांगुळ यांनी या पुस्तकातल्या निवडक उतार्याचं वाचन केलं. लेखक म्हणून मला असं वाटतं की रोहिणी तुकदेव आणि मी, आम्ही दोघांनी मिळून भारताच्या फाळणीमुळे विस्थापित व्हाव्या लागलेल्या सिंधी समाजाच्या प्रवासाविषयी तर आम्ही लिहिलेलं आहेच, पण त्याचसोबत व्यापार व्यवसायामध्ये त्यांनी केलेला जो उत्कर्ष आहे त्याची मीमांसा करत असतानाच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सिंधी मंडळींनी जे योगदान दिलेलं आहे, मग त्याच्यामध्ये लक्ष्मण हरदवाणी यांच्यासारख्या भाषातज्ञ कोशकाराच्या कार्यापासून ते सपना भावनानी सारख्या हेअरस्टाईलिस्ट पर्यंत अशा काही मंडळींनी ज्या वेगळ्या वाटा निवडलेल्या आहेत त्यांच्याबद्दल देखील या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल.
1: श्रोतो, सांगली इथं साखर गोड पण जीवघेणी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगतायत सांगली इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉक्टर ज्योती रोकडे.
3: नमस्कार, मी आपणास एका पुस्तकाविषयी माहिती देणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे साखर गोड पण जीवघेणी. या पुस्तकाचे लेखन केले आहे डॉक्टर अनिल गांधी. लहान मुलांमध्ये स्थूलतेचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी लहानपणापासूनच जर योग्य आणि अयोग्य आहार यामध्ये फरक समजला, तसेच जेवणामध्ये साखर नावाची गोष्ट जर कमी केली तर पुढची पिढी ही कोणत्याही अपायकारक आजारांना बळी पडणार नाही. याच अनुषंगाने डॉक्टर रवींद्र वोरा यांनी काही वर्षांखाली एक स्वप्न पाहिले आणि त्यांनी ठरविले की संपूर्ण समाजाला साखरेचे दुष्परिणाम हे अत्यंत समजतील अशा गोड, सुवाच्य आणि आकलनीय भाषेमध्ये समजावे. जी भाषा आपल्याला सगळ्यात छान

0: असते ती म्हणजे आपली मातृभाषा, आणि म्हणूनच हे संपूर्ण पुस्तक मराठी भाषेमध्ये असावे असा त्यांचा अट्टहास होता. पुस्तकाचे संपादन डॉक्टर हेमलता पिसार यांनी केले असून पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली येथे करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक श्री अविनाश सप्रे हे होते. या कार्यक्रमास डॉक्टर रवींद्र वोरा, सांगली इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर वसुधा जाधव, सचिव डॉक्टर ज्योती रोकडे, मिरज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर सारा धनवडे, सचिव डॉक्टर पृथ्वीराज मेथे यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातच मधुमेहाबद्दल डॉक्टर प्राची जाधव व डॉक्टर रघुनाथ कुलकर्णी यांचे मौल्यवान मार्गदर्शन मिळाले. तसेच लहान वयामध्ये योग्य आहाराचे महत्व पटवून देणाऱ्या डॉक्टर वसुधा जोशी यांनीही बहुमोल मार्गदर्शन केले. पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच एक चमचा साखर आणि त्याचे दुष्परिणाम यांचा योग्य मिलाफ असे चित्र आहे. पुस्तकामध्ये 15 वैद्यकीय विशेषज्ञांचे लेख आहेत. लहान बालकापासून ते वृद्धत्वापर्यंत कोण कोणत्या प्रकारे साखर आपल्या शरीरामध्ये जाते आणि त्याचे मेंदू पासून ते पायाच्या टोकापर्यंत कुठले कुठले दुष्परिणाम होतात याबद्दलची इत्यंभूत माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. वास्तविक गोड खाण्याची आपल्या शरीराला गरजच नाही, कारण शरीर स्वतःहूनच अन्न पदार्थातून ग्लुकोज मिळवून घेते. त्यामुळे अतिरिक्त ग्लुकोजची शरीराला गरजच नसते. त्यामुळे आपण जे काही वरून गोड खातो त्या सर्वांचा दुष्परिणाम आपल्या लिव्हरवर होतो आणि त्यातूनच मधुमेहाची उत्पत्ती होते असा सारांश या पुस्तकामध्ये दिला आहे. प्राध्यापक अविनाश सप्रे यांनीही स्वतः ते पुस्तक वाचले असून ते मराठी भाषेमध्ये लिहिले असल्यामुळे समजण्यास अत्यंत सोयीस्कर व सामान्य नागरिकांना अतिशय उद्बोधक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
1: रसिको, सांगलीतील शिवतीर्थ इथं गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐकूया यावेळी सादर झालेला अभंग रिपोस्ट या कार्यक्रमाची झलक.

रसिको, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

तुम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:58 होत आहेत. यानंतर काही संदेश, जाहिराती आणि ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य का बलसागर भारत हो सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्या

का असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या, त्यामुळे महसूल, गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये एमआयडीसी परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा आटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गाव

शिंदखेडा आणि वाड्यांना तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील तर मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयीसवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
1: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
3: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
4: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
3: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शेती कशी फायद्याची होईल याविषयी प्राध्यापक सुहास श्रीपती माने यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आज संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। संध्याकाळचे 7:15 वाजतायत। आता वृत्त विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिली आहे। पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय, तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळे कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय। याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत। श्रोते हो, यंदा भारतीय हवामान शास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची शक्यता वर्तवली आहे। वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता, मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण नसल्यानं तो रखडला। यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय। खरंतर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळेच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही। याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे।
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपल्या दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं। जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं मुख्य भूमीवर किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता। आता यावर्षी पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला, पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला, दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला। मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला। यावर्षी 15 एप्रिलला जो IMD ने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे। दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर, तर त्याच्यात 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं। आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले, म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे। आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे। एल निनो म्हणजे काय, तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5 अंश वर किंवा खाली ते न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते। जर 0.5 अंश वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हटलं जातं। त्याचप्रमाणे या न्यूट्रल स्थितीच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं

0: गेलं तर त्याला ला निना स्थिती म्हणलं होतं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एल्निनोची स्थिती असते त्या वर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामतः आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती ला निनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये ला निनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतकाच त्यापेक्षा जास्त होतो. आता गेली दोन वर्ष ला निनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एल्निनोची स्थिती तयार होणार आहे. आता जून मध्ये ती तयार होईल असं सांगितलं होतं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एल्निनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एल्निनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एल्निनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून सांगण्यात आलं आहे. एकूण जगभरातले जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार आहे याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही आणि याच्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे ज्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85 ते 90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटक पर्यंत दाखल झाला. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला हवी की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामान शास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून आतापर्यंत MJO हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी अगदी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जेव्हा वादळी पाऊस होतोय. सो हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी अजून आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे ते मर्यादित होतील की आपल्यापर्यंत येणार नाही पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या MJO ची वाट पाहावी लागणार आहे. आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येतात त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे MJO चं क्षेत्र भारतीय उपखंडाच्या हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आता पडला चांगला तरी सुद्धा तुम्ही पेरणी करण्याची घाई करू नका, 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसतंय मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी काही करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाहीत आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारण

0: च्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशा सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करत आहेत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
1: आपल्याकडे 2026 खरीपापासून मोठं संकट येत आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारणा करायचं आहे, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचा आहे, आणि आपलं उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचंय. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगतायत की अल निनोचं संकट, की ज्याच्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशिरा होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतायत की भारताची भूमी खूप प्रचंड तापते आहे, तसेच तपमान वाढणार आहे. यावेळी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे, हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालली आहे. जे भूगर्भातलं पाणी जिरत नाहीये आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू, पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे, पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाची रचना करायची, ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो किंवा कमी पाण्याची पिकं म्हणतो, ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती, जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल, कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, जे आपलं रब्बी पीक लावता येईल. आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखी एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारे पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये, कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नको. तसंच आपल्या शेतांमधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळे उपाययोजना करा, आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये करडई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, जे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पिकं लावू आणि वर्कस जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणे उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणे, जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पिकं असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
0: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत, तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळे इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
1: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत आता सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झाले, कारण शेतीच्या निविष्ठा जे आहेत इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे, तर रासायनिक खतांची उत्पादकता कमी झाली मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घन जीवामृत आहे, तसंच मत्स्यजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे, जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, ज्या बायोडिझेल साठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाचे पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे. माशाचे अवशेष, खराब झालेले मासे, ते खत आहे. ज्याच्यातली बरीचशी खतं आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे, आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतातनं भागवत आली पाहिजे. पिकाच्या अवशेषांचा वापर करूनही भागवत आली पाहिजे. त्या पिकांच्या अवशेषाची बारीक

0: कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्याच पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू शकू आणि जे आपल्या रब्बी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल म्हणजे ट्रायकोडर्मा बेहेरिया बॅसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकतो आणि ज्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. म्हणजे परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं आपलं खत आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करताच आली पाहिजे.
1: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाठबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
1: मध्यम लहरी 239.60 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्झवर, FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

0: मंडळी राम राम। आजच्या आपल्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। मंडळी, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 13 जून 2026।
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40, प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा।
0: मंडळी माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आज ऐकूया शेती कशी फायद्याची होईल याविषयी प्राध्यापक सुहास श्रीपती माने यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत।
2: नमस्कार मंडळी। मंडळी, आजकाल शेतकऱ्यांची एक तक्रार आपल्याला नेहमी ऐकायला मिळते, ती म्हणजे शेती अजिबात परवडत नाही, कितीही खर्च घातला तरी शेतीमधून अपेक्षित फायदाही मिळत नाही। खरं तर ही सत्य परिस्थिती आहे आणि त्यामागं बरीच कारणंसुद्धा आहेत। अशा विविध कारणांचा अभ्यास करून त्यावर आपण उपाययोजना केली तर निश्चितच आपली शेती ही आपल्याला फायदेशीर होण्यास मदत होईल। मंडळी, शेती क्षेत्रासमोरील आव्हानांचा

0: म्हणजे शेती फायद्यात का होत नाही या कारणांचा अभ्यास करणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आपली शेती फायद्याची कशी होईल या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत प्राध्यापक सुहास माने. माने सर हे भारतीय विद्यापीठाच्या लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात. तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात शेती कशी फायद्याची करायची. सर आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. शेती फायद्याची कशी होईल याविषयी माहिती घेत असताना शेती फायद्यात का नाही

0: त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात शेती कशी फायद्याची करायची. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, शेती फायद्याची कशी होईल याविषयी माहिती घेत असताना शेती फायद्यात का नाही यामागं कोणकोणती कारणं आहेत आणि त्याबद्दल आपण काय सांगू शकाल?
1: शेती फायद्यात नाही हे तर खरंच आहे, परंतु त्यामागं कारणंही खूप आहेत आणि मला वाटतं की त्या कारणांचा अभ्यास आपण विशिष्ट गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं तर ते चर्चा करायला आपल्याला सोपं जाईल. साधारणपणे शेती फायद्यात का नाही याची कारणं जर आपण बघितली तर त्यामध्ये सामाजिक कारणं, आर्थिक कारणं, मानसिक कारणं, तांत्रिक कारणे तसेच राजकीय कारणे या पद्धतीनं सांगता येईल.
0: म्हणजे आपण म्हणताय ते बरोबरच आहे, कारण विविध कारणांचा अभ्यास वर्गवारीनुसार केला तर त्यामध्ये सुलभता येईल हे आपल्याला म्हणता येईल.
1: बरोबर.
0: तर मग प्रथम आपण सामाजिक कारणं कोणती आहेत याबद्दल काय सांगाल?
1: सामाजिक कारणं ही मूळ कारणं म्हणता येतील की जी फारशी आपण विचारात घेत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण शेतीकडं उपजीविकेचं साधन म्हणून बघत आलेलो आहे पूर्वीपासून. ही पारंपरिक विचारसरणी बहुतांशी शेतकरी याच्यामुळं आजही परंपरागत पद्धतीनं शेती करत आहेत. आपल्याकडे अशी एक धारणा आहे की ज्याला शिकता येत नाही, ज्याला काय जमलं नाही त्यानं शेती करावी. या ज्या सामाजिक विचारसरणी आहेत ह्या शेतीच्या आजच्या सद्यस्थितीला काही प्रमाणात कविना कारणीभूत आहेत असं म्हणता येईल. कारण याच्यामुळे एक असा अर्थ होतोय की शेती हा सुशिक्षित लोकांचा व्यवसाय नाही तर अडाणी लोकांचा व्यवसाय आहे.
0: पण खरं बघायला गेलं तर हे चुकीचं आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग आता हे जे आपण सामाजिक परिस्थिती बघतो यावर जर आपल्याला मात करायची झाली तर आपल्याला शेती व्यवसाय कसा सुधारेल आणि शेतीविषयाची सद्यस्थिती कशी सुधारेल याविषयी मग आपण काय सांगू शकाल?
1: याविषयी समाजाची मानसिकता बदलली पाहिजे, कारण त्याशिवाय सुशिक्षित लोक या व्यवसायामध्ये येणार नाहीत. आपली ही जी पूर्वीची धारणा आहे ती बदलली गेली पाहिजे.
0: बरोबर.
1: कारण शेतीमध्ये सुद्धा ज्ञान आणि कौशल्य असावी लागतात. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हा काय अडाण्यांचा व्यवसाय नाही, सुशिक्षित लोकांचाच व्यवसाय आहे. ही जागरूकता समाजामध्ये निर्माण होणं फार महत्वाचं आहे.
0: बरोबर. म्हणजे आता आपण सामाजिक कारणांची चर्चा केली पण मानसिक कारण पण असतीलच यामध्ये, कारण सामाजिकता जशी तयार होते तसेच सामाजिकतेला चिटकून एक आपण मानसिकता पण तयार करत असतो. तर मग असे मानसिक कारण कोणती आपल्याला सांगता येतील?
1: मानसिक कारणांचा जर विचार करायचा झालं तर शेतकऱ्यांची शेतीकडे बघण्याची दृष्टी किंवा ज्याला आपण विचारसरणी म्हणतो ती नकारात्मक आहे. हे चित्र पहिल्यांदा बदललं पाहिजे, कारण हे फार घातक कारण आहे.
0: बरोबर आहे. म्हणजे आता आपण ह्याला घातक म्हणताय पण हे असं कोणत्या दृष्टीतून घातक आहे?
1: घातक या अर्थानं मी म्हणतोय की नकारात्मक विचारसरणी ही माणसाला आतून कमजोर करीत असते. कारण आपली एखादं काम करण्याची इच्छाशक्ती ही ह्या आपल्या विचारसरणीवर अवलंबून असते.
0: बरोबर.
1: आपण एखादं काम स्वतःच्या इच्छेनं करतोय का ते आपल्याला करावं लागतं परिस्थितीमुळं, हा फरक फार महत्वाचा आहे. आणि शेती व्यवसायामध्ये आज हेच घडते की बहुतांशी शेतकरी हे शेती करत नसून त्यांना शेती करावी लागते. त्यामुळे ही त्यांची विचारसरणी या पद्धतीनं तयार झालेली असते. तर ती मानसिकता बदलणं हे फार महत्वाचं आहे.
0: म्हणजे एकंदरीत आपण शेतकऱ्याला जर विचारलं की तू शेती का करतो तर शेती करावी लागते म्हणून मी शेती करतो.
1: बरोबर.
0: असं त्यांची एक मानसिकता आपल्याला दिसून येते. पण आता प्रश्न असा आहे की सामाजिक किंवा मानसिक ही जर कारणं आपण विचारात घेतली तर शेती व्यवसाय फायद्यात नसण्यासाठी याचा एकंदरीत आपल्याला संबंध कसा लावता येईल? म्हणजे सामाजिक आणि मानसिक ही दोन्ही कारणं एकमेकाशी रिलेटेडच आहेत, ही संबंध यांचा आपल्याला कसा सांगता येईल?
1: अगदी अचूक प्रश्न विचारलाय तुम्ही. कसं आहे की सामाजिक आणि मानसिक कारणं ही अप्रत्यक्षरित्या परिणाम करत असतात. आता एक आपण साधं उदाहरण घेऊ की एखादा शेतकरी हा जेव्हा नाईलाजाने शेती करत असतो, दुसरा पर्याय नाही म्हणून शेती करत असतो, किंवा त्याला शिकता आलं नाही म्हणून त्याला त्याच्या पालकांनी शेती व्यवसायात घातलेलं असतं, तेव्हा तो शेतीकडे नकारात्मक दृष्टीने बघत असतो की काम करावं लागतं म्हणून तो करत असतो.
0: बरोबर.
1: स्वतःच्या इच्छेनं करत नसतो, आंतरिक इच्छा ज्याला म्हणतो. त्यामुळे काय होतं की मग वेळच्या वेळी शेतीची कामं होत नाहीत, नीटपणे होत नाहीत, या गोष्टी घडतात आणि याचा परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होत असतो अप्रत्यक्षरित्या.
0: म्हणजे एखादं काम आपण स्वेच्छेनं करतो का ते करावं लागतं ह्यामध्ये एक फरकच आहे.
1: हो.
0: आणि हा आपण जाणून घेतला पाहिजे. बरं, आता या मानसिक कारणासाठी आपण काय बदल होणं अपेक्षित आहे असं आपल्याला वाटतं?
1: या गोष्टीसाठी महत्वाचा बदल म्हणजे आपण शेतीकडं ज्या दृष्टिकोनातून बघतोय, सुरुवातीला मी म्हणलो की आपण शेतीकडं एक उपजीविकेचं साधन म्हणून बघतोय, त्यावेळी आपण शेतीकडं व्यावसायिक दृष्टिकोनातून, व्यापारी दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे.

0: म्हणजे शेती हा एक उद्योग आहे, व्यवसाय आहे असं त्याला बघितलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी इतर उद्योगधंद्यामध्ये कसं तो व्यवस्थापक सर्व नियोजन व्यवस्थित करून आपला व्यवसाय कसा वृद्धिंगत होईल वाढवेल ह्याचा विचार करत असतो, तशा पद्धतीनं शेतकऱ्यानं सुद्धा आपल्या व्यवसायाकडे बघितलं पाहिजे. एकंदरीत मला म्हणायचं आहे की सकारात्मक दृष्टिकोन त्यानं अंगीकार बघण्याचा अवलंबला पाहिजे.
1: म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन हवा आहे हे आपण सांगितलं, पण हे नेमक्या शब्दात आपण कसं सांगाल?
0: इथं आपण एक साधं उदाहरण घेऊ शकतोय. समजा काचेचा ग्लास पाण्यानं अर्धा भरलेला आहे. ज्यांना त्या ग्लासमध्ये काय असं विचारला असता जो व्यक्ती सांगेल की या ग्लासमध्ये पाणी आहे तो सकारात्मक दृष्टिकोन आहे. जो म्हणेल की अर्धा ग्लास रिकाम आहे तो नकारात्मक दृष्टिकोन आहे. तर आता आपल्या आजच्या विषयासंबंधी सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे म्हणजे काय? तर शेती ही फायद्यात येऊ शकते ही आशादायक परिस्थिती किंवा अशी मानसिकता निर्माण होणे याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणता येईल.
1: हे सगळं ठीक आहे. तुम्ही सांगताय की सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे, मानसिकता बदलायला पाहिजे किंवा सामाजिक जी कारणं आहेत त्यामध्येही बदल व्हायला पाहिजे. पण ज्यावेळी आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो त्यावेळी शेती फायद्यात येईल का? असं काही नाही आहे. केवळ सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच शेती फायद्यात येणार नाही, पण त्यासाठी आपल्याला त्या जोडीला काहीतरी इतर प्रयत्नही करावे लागतील. ते इतर प्रयत्न कोणते करायला पाहिजे, तेव्हा त्याला कशी जोड द्यायला पाहिजे आपण, याबद्दल आपण काय सांगाल?
0: कसं आहे, कोणताही भौतिक बदल डायरेक्ट होत नसतो, तर त्याच्या पाठीमागं मानसिक बदल असतो. म्हणजे कसं आहे की एखादी गोष्ट करायची आहे हे आधी मनाला वाटलं, मनामध्ये आपण ठरवलं, तरच ती प्रत्यक्षात गोष्ट साकार होत असते.
1: बरोबर.
0: आणि शेती फायद्यात आणण्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा दृष्टिकोन बदलायचा आहे, परंतु त्याला कृतीची जोड द्यायची आहे. आपण म्हणाल ते बरोबर आहे की नुसता दृष्टिकोन बदलून परिस्थिती बदलणार नाही, परंतु दृष्टिकोन बदलल्याशिवाय भौतिक बदल आपल्याला दिसत नाही.
1: म्हणजे भौतिक बदल त्याच वेळी घडतील ज्यावेळी आपण दृष्टिकोन बदलू. मग आता भौतिक दृष्टिकोन जर बदलायचं म्हणलं तर त्यासाठी आपल्याला तांत्रिक कारणांकडे वळलं पाहिजे. परत मग हे तांत्रिक कारणांबाबत चर्चा करताना आपल्या शेती फायद्यात नसण्यामध्ये कोणकोणत्या तांत्रिक बाबी कारणीभूत आहेत असं तुम्हाला वाटतं?
0: तांत्रिक कारणामध्ये महत्वाचं म्हणजे शेतीचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, शास्त्रीय पद्धती आहेत, या पद्धतीनं शेती आजही पाहिजे त्या प्रमाणात करताना शेतकरी दिसत नाहीत. म्हणजे परंपरागत पद्धतीने अजूनही मागच्या पिढीतील लोकांच्याकडून शेती होत आहे, तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर होणं हे महत्वाचं तांत्रिक बाब सांगता येईल. आणि दुसरी एक गोष्ट तितकीच महत्वाची आहे ते म्हणजे शेती ही संपूर्णपणे हवामानावर, खास करून पावसावर अवलंबून आहे. तांत्रिक कारणामध्ये हे एक महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे शेतीची परिस्थिती सुधारत नाही, कारण आपल्या हातात आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतोय, परंतु निसर्गाच्या पुढे आपलं काही चालत नाही. आजही बघतोय आपण दुष्काळी परिस्थिती आहे. तर या गोष्टी सुद्धा शेती व्यवसाय फायद्यात नसण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात
1: कारणीभूत
0: आहेत.
1: म्हणजे आता आपण म्हणाला की शेतकऱ्यांनी नुसतं पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्याला आधुनिक पद्धतीची जोड दिली पाहिजे. म्हणजे आता ही आधुनिक पद्धत वापरायची किंवा या पद्धती वापरून आपण शेतीमधून अपेक्षित उत्पादन, काही शेतकरी बदल करायचे म्हणून ते बदलही करतात, म्हणजे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतात, त्याप्रमाणे शेती करतात, पण तरी सुद्धा त्यांना आपल्याला अपेक्षित जे उत्पादन मिळवायचं आहे ते मिळत नाही. मग अशा गोष्टीमध्ये तुम्ही काय सांगाल की अशा गोष्टी कशामुळे घडतात?
0: शेतकऱ्यांची ही तक्रार सुद्धा रास्त आहे, कारण आधुनिक कृषी तंत्रज्ञान शास्त्रीय पद्धतीनं शेती करून सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन मिळत नाही ही परिस्थिती खरी आहे, परंतु त्याची कारणं आपण शोधत नाही. बऱ्याच वेळा काय होतं की नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असताना तो अर्धवटपणाने होतो. म्हणजे कसं आहे, एक उदाहरण घेऊ आपण की आपण पिकांना खतं घालतो. पिकांना खतं घालत असताना कृषी विद्यापीठाच्या शिफारसीप्रमाणे आपण खतं घातली तरी सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा पिकांचं उत्पन्न वाढलेलं दिसत नाही. याचं कारण असं असतं की शिफारसीप्रमाणे खतं घालण्यापूर्वी आधी आपण माती परीक्षण करून घेतलेलं असायला पाहिजे, आणि मग त्यानुसार शिफारस केलेल्या खतामध्ये बदल करावा लागतो. तर या गोष्टी तंतोतंत न झाल्यामुळे आपल्याला रिझल्ट दिसत नाही. तसंच कीटकनाशकांचं उदाहरण घेता येईल. पिकावर येणाऱ्या किडी याच्यासाठी आपण कीटकनाशक वापरतो, परंतु कीटकनाशकाचाही रिझल्ट आपल्याला दिसत नाही, कारण त्याच्या अगोदर आपण इतर पद्धतीचा अवलंब केलेला नसतो.
1: बरोबर.
0: म्हणजे शेतात कीड दिसली की आपण डायरेक्ट औषध आणतो आणि फवारतो, परंतु शास्त्र सांगतं की एकात्मिक कीड नियंत्रण करा.
1: बरोबर. म्हणजे एकाबरोबरच तुम्ही अनेक किडींचं नायनाट करू शकता त्यातून, पण

0: या गोष्टींकडे शेतकरी सहसा लक्ष देत नाही. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांचा कुठंतरी अभ्यास या दृष्टीतनं कमी पडतोय असं म्हणायला काही हरकत नाहीये.
1: काही अंशी हे उत्तर होय आहे, अभ्यास कमी पडतोय, परंतु काय झालं अभ्यास असतो, शेतकरी योग्य पद्धतीनं शास्त्रीय पद्धतीनं शेती करायची त्याला इच्छा असते, परंतु त्याच्यापुढे अनेक अडचणी निर्माण होतात. आणि म्हणजे माहीत असून सुद्धा एखादी गोष्ट तो प्रत्यक्षात करू शकत नाही. जसं आपल्याला एक म्हणा की कळते पण वळत
0: नाही.
1: आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एखाद्या पिकाची पेरणी कधी करावी त्याची योग्य वेळ शेतकऱ्याला माहीत असते, परंतु त्यावेळेला मजूर उपलब्ध होत नाहीत किंवा पाण्याची अडचण असते, असंख्य बारीक सारख्या अडचणी शेतकऱ्यासमोर असतात, त्यामुळे त्याला त्यावेळेला ते काम करता येत नाही.
0: म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकंदरीत ह्या शेतीपुढच्या समस्याच आहेत. पण आतापर्यंत म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या की सामाजिक असतील, मानसिक असतील, तांत्रिक असतील, ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण वळलो. पण तुम्ही आता जे सांगितलं की मजूर उपलब्ध होत नाहीत किंवा इतर आणखीन पाण्याची उपलब्धता नसते, त्याचप्रमाणे आपण असंही म्हणता येईल की उत्पादन आपण शेतकरी काढत असतो पण हे उत्पादन बाजारात ज्यावेळी जातं त्यावेळी त्याच्या मालाला योग्य किंमतसुद्धा कधी कधी मिळत नाही, मग अशावेळी त्याच्याकडे कधी कधी आर्थिक कमतरता पण असते. मग अशा आर्थिक बाबींचा देखील आपल्याला विचार यामध्ये केला पाहिजे. मग अशा आर्थिक घटकाबद्दल आपण काय सांगाल?
1: आपला आजचा विषय तसा आर्थिक घटकाशी डायरेक्ट संबंधित आहे. शेती फायद्यात नाही असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा याचा अर्थ शेतकरी जो खर्च शेतीमध्ये घालतोय त्या प्रमाणात त्याला उत्पादन मिळत नाही. मग ते मिळत नाही याची कारणं जर बघितली, आर्थिक कारणं जर बघितली, तर त्यामध्ये शेतकऱ्याकडे भांडवल अपुरं असतंय, हा पहिली अडचण येते. वेळेवर त्याला कर्ज उपलब्ध होत नाही. दुसरी महत्वाची अडचण म्हणजे शेतीसाठी लागणारे खतं, बियाणं, कीटकनाशकं यांचा खर्च वाढलेला आहे, किमती वाढलेल्या आहेत, मजुरीच्या किमती वाढलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं एवढ्या सगळ्या संकटातून दिव्यातून पार पडून त्यानं काढलेलं जे पिकांचं उत्पादन आहे ते बाजारात तो घेऊन जातोय तेव्हा त्याला योग्य भाव मिळत नाही, ही आर्थिक कारणं सांगता येतील.
0: आता तुम्ही ही जी कारणं सांगितली ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर ह्या सगळ्या समस्या तसं जुन्याच आहेत, पण त्यावर परिणामकारक असे तोडगे आतापर्यंत का निघू शकले नाहीत किंवा या परिस्थितीत आता शेतकरी काय करू शकेल याबद्दल आपण काय सांगाल?
1: अगदी बरोबर आहे, समस्या जुन्याच आहेत परंतु त्या सुटलेल्या नाहीत. आता त्या कशा सुटतील याचा विचार करत असताना शेतकरी आपल्या पातळीवर काय करू शकतो याबद्दल आपण बोलणं जास्त योग्य ठरेल.
0: म्हणजे आता आपण मुख्य मुद्द्यावर आलोय असं म्हणायला काही हरकत नाही.
1: हो,
0: की शेतकऱ्यांच्या या ज्या समस्या आहेत या समस्यांवर योग्य पद्धतीने मात केली तरच आपण शेती फायदेशीर करू शकू. तर मग आता या पद्धती कोणत्या आहेत आणि आपण कोणत्या पद्धतीने मात करू त्याबद्दल जरा सांगा.
1: जसा एखादा व्यावसायिक आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यापासून त्याची वाढ होण्यामध्ये योग्य प्रकारे नियोजन करत असतो, कुठलाही खर्च करत असताना विचारपूर्वक निर्णय घेतो की खर्च कमी कसा करता येईल, बचत कशी करता येईल आणि फायदा कसा वाढेल, ही जी व्यवस्थापनाची कला आहे ही शेतकऱ्यानं शिकली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यानं आपल्या ह्या शेती व्यवसायात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे.
0: म्हणजे खर्चात कपात म्हणजे उत्पन्नात वाढ हे सूत्र बरोबर आहे.
1: हो,
0: हे जर खरं असेल तर मग शेतकरी आपल्या खर्चामध्ये कशा पद्धतीने कपात करू शकतील याबद्दल आपण काय सांगाल?
1: आपण मगाशी एक मुद्दा मांडला होता की पिकांना खतं घालण्यापूर्वी माती परीक्षण शेतकऱ्याने केलेलं नसते, त्यामुळे काय होतं की पिकांना दिलेली खतं एकतर कमी पडतात किंवा जास्त होऊ शकतात. जास्त खतं झाली तर याचा अर्थ तिथं आपला खर्च ज्यादा गेला. तसंच कीड रोग नियंत्रणाचा आहे, आपण पिकावरील कीड रोग नियंत्रणासाठी भरमसाठ खर्च करतो, रासायनिक औषधं कीटकनाशकं वापरत असतो, परंतु त्याऐवजी जर आपण एकात्मिक पीक संरक्षण पद्धतीचा अवलंब केला म्हणजे पिकाची पेरणी करण्याच्या पूर्वीपासून पूर्व मशागतीपासून तर त्या खर्चामध्येही बऱ्यापैकी कपात होऊ शकते.
0: म्हणजे शेतीसाठी होणाऱ्या भरमसाठ खर्चाला आपण या पद्धतीनं आळा घालू शकतो आणि याशिवाय आणखीन इतरही उपाय असू शकतील त्याबद्दल आपण काय सांगाल?
1: याशिवाय आणखी बऱ्याच गोष्टी सांगता येतील. जसं आपण म्हणलो की खताचा खर्च वाढलेला आहे, खतं महाग झालेली आहेत, रासायनिक खतं, तर त्याच्यासाठी शेतकरी त्यांच्याकडे उपलब्ध असणारं शेणखत, पालापाचोळा याचा वापर करून उत्कृष्ट प्रतीचं कंपोस्ट खत स्वतः तयार करू शकतो, गांडूळ खत तयार करू शकतो, त्यामुळे काय होईल रासायनिक खतावरील खर्च कमी होईल. त्याचप्रमाणे पीक संरक्षणासाठी भरमसाठ खर्च होत असतोय रोग किडी नियंत्रणासाठी, तो खर्च कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया हा एक उपाय आहे पेरणीपूर्वी. तर या पद्धतीनं शेतकरी

0: बारीक सारीक विचार करून खर्चामध्ये कपात करू शकेल.
1: म्हणजे खर्च कसा कमी करता येईल हे आता आपल्याला लक्षात येतं आहे. परंतु शेतीमालाला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्याने कितीही उत्पादन वाढवून त्याचा काय उपयोग होऊ शकत नाही. मग अशा बाबींवर आपल्याला पर्याय काय सांगता येईल?
0: शेती क्षेत्रासमोरील सर्वात ज्वलंत प्रश्न म्हणता येईल की शेतकऱ्याला त्याच्या मालाला बाजारामध्ये भाव मिळत नाही ही कुणी नाकारणार नाही गंभीर समस्या आहे. आता या संदर्भात शेतकरी काय करू शकतात? तर शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करावा. कोणत्या काळामध्ये कुठल्या शेतमालाला बाजारात चांगली मागणी असते त्याप्रमाणे पिकाची लागवड त्यांनी करावी.
1: म्हणजे आपण जे बाजारात विकतो त्याऐवजी बाजारात जे चांगल्या किमतीला विकलं जाईल त्याची आपण लागवड केली पाहिजे असं आपल्याला म्हणायचं आहे.
0: हो, अगदी बरोबर आहे. बाजारपेठेची जोखीम कमी करण्यासाठी तो एक पर्याय आहे. दुसरा एक पर्याय असा सांगता येईल की आपण एका पिकाऐवजी आंतरपिके जर घेतली तर काय होईल, एका शेतमालाला चांगला भाव मिळाला नाही तर दुसऱ्या शेतमालाला मिळू शकेल. हा एक दुसरा पर्याय आहे.
1: आपण एकाच पिकाच्या मागे न लागता अनेक पिकं जर घेतली शेतीमध्ये तर त्या दृष्टीतून देखील आपल्याला फायदा होऊ शकतो. पर आणखीन पण याशिवाय काही उपाय असतील मग त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी संघटित जर झालं, गट तयार केले 10-20 शेतकऱ्यांचे, तर त्याच्यामध्ये शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूसाठी खरेदी एकत्रित करता येईल किंवा शेतमाल विक्री करण्यामध्ये सुद्धा त्यांना फायदा होईल. शेतकरी एकत्र येऊन जर खरेदी विक्रीचे व्यवहार त्यांनी केले शेतकऱ्यांनी तर त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी फायदा मिळू शकतो. त्याचबरोबर हल्ली काही कंपन्या कंत्राटी शेती क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत, तोही एक पर्याय शेतकऱ्यांना आहे.
1: म्हणजे थोडक्यात काय, सामूहिक शेतीला देखील आता सध्याच्या ह्याच्यामध्ये खूप महत्व आलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सर, आतापर्यंत आपण इतर सर्व कारणांचा विचार केला वर्गवारीच्या दृष्टिकोनातून, पण आता एक कारण राहिलं आहे ते म्हणजे राजकीय कारण. तर या राजकीय कारणाबद्दल आपण काय सांगाल?
0: हा तसा संवेदनशील मुद्दा आहे. राजकीय बाजूबद्दल आपण काही फारसं बोलणं योग्य नाही आणि गरजेचंही नाही. एवढंच म्हणेन की आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत राजकारण असते. शेती फायद्यात नाही याला ही सुद्धा बाजू आहे. शासकीय योजना धोरणं असतील, खरं तर ही धोरणं किंवा शासकीय योजना फार चांगल्या पद्धतीनं तयार केलेल्या असतात, चांगल्या उद्देशानं तयार केलेल्या असतात, परंतु त्याप्रमाणे अपेक्षित प्रमाणात त्याची अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे ज्या उद्देशाने या योजना बनवल्या जातात ते उद्दिष्ट साध्य होत नाहीत. ज्यांच्यापर्यंत त्याचे फायदे पोहोचायला पाहिजेत ते पोहोचत नाहीत. ही सुद्धा गोष्ट तितकीच या शेती क्षेत्राच्या आजच्या परिस्थितीला कारणीभूत आहे असं म्हणता येईल.
1: म्हणजे आता एकंदरीत शेतकऱ्यांसाठी योजना तयार केलेल्या असतात परंतु त्या शेतकऱ्यापर्यंत न पोहोचल्यामुळं नेमक्या आपल्यासाठी योजना कोणत्या आहेत हे शेतकऱ्याला समजत नाही आणि त्यामुळं कदाचित आपले शेतकरी मागं राहतात. मग आता या बाबतीत आपण विचार करायचं झालं तर शेतकऱ्याला आपली शेती फायद्याची करायची झाली अशाही दृष्टिकोनातून, तर मग आपण याबद्दल काय सांगाल?
0: याच्या बाबतीत सामाजिक प्रबोधन हा एकमेव पर्याय आहे. समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे की आपले जर प्रश्न सोडवायचे असतील तर त्यामध्ये शेतकऱ्यांनी संघटित होऊन झगडल्याशिवाय पर्याय नाही.
1: बरोबर.
0: आज बऱ्यापैकी लोकांना हे जाणवले की संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. आपण मध्यंतरी बघितलं की ऊसदारासाठी शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने संघर्ष केला. तर या राजकीय कारणावर मात करायची झाली तर शेतकऱ्यांनी संघटित होणं हा एकमेव पर्याय आहे.
1: म्हणजे एकंदरीत शेती कशी फायद्याची होईल याविषयी ज्यावेळी आपण सर्व बाजूंनी चर्चा करतो त्यावेळी शेवटी आपल्याला असं म्हणावं लागतं की एकीच बळ हेच शेवटी आपल्याला कामाला येतं. हे सगळं खरं जरी असलं तरी तुमच्या दृष्टीतून तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल की त्यांची एकंदरीत शेती फायद्याची कशी होईल याबद्दल आपलं मत काय आहे?
0: आपण सर्व बाजूंनी याविषयी चर्चा केलेलीच आहे. तर प्राधान्यानं मी असं म्हणेन की पहिल्यांदा शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. मगाशी आपण बोललो की सकारात्मक दृष्टिकोन जोपासला पाहिजे. शेती आपली फायद्यात होऊ शकते हे आधी त्या मनाशी पक्क ठरवलं पाहिजे. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे शेतीचं शास्त्र समजून घेतलं पाहिजे. अर्धवटपणानं वापर झाल्यामुळं काय परिस्थिती होती आपण बघितली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना काळजीपूर्वक केला पाहिजे, कमी जास्ती करून उपयोग नाही. योग्य नियोजन केलं पाहिजे, अभ्यासपूर्वक निर्णय घेतला पाहिजे कुठलाही खर्च करत असताना. आणि आपण बघतो की दरवर्षी आपण कोळसामीला जातो तसं शेतकऱ्यांना किमान वर्षात एकदा कृषी विद्यापीठ किंवा कृषी संशोधन केंद्र आहेत तिथं गेलं पाहिजे.

0: काय चाललंय, नवीन काय आहे हे पाहिलं पाहिजे. शेतीविषयक माहिती मिळवत राहिलं पाहिजे. प्रगतशील शेतकऱ्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. असे बऱ्याच गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्वी जे आपलं सूत्र होतं, म्हण होती, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, मधल्या काळात किंवा आजही हे सूत्र उलटं झालंय. नोकरीला प्रतिष्ठा वाढली आणि शेतीला प्रतिष्ठा कमी झाल्या. तर हे चित्र बदलायचं हे शेतकऱ्याच्याच हातात आहे.
1: बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की शेती जर फायद्याची करायची झाली तर शेतकऱ्यांनी स्वतःहून आपल्यातच बदल घडवून आणले पाहिजेत.
0: अगदी बरोबर.
1: आणि ज्यावेळी ते आपल्यात बदल घडवून आणतील त्यावेळी साहजिकच आहे समाजावर त्याचा परिणाम होईल आणि समाजातून त्याचा परिणाम गावावर, गावावरनं राज्यावर आणि राज्यावरनं देशावर परिणाम होईल. थोडक्यात आपलाच बदल आपण घडवून आणला तर निश्चितच या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आपली शेती ही फायद्याची करू शकतो.
0: अगदी बरोबर. आपण बदललं तर जग बदलणार आहे.
1: माननीय तुम्ही आज इथं आलात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या शेतकऱ्यांना शेती फायद्याची कशी होईल याबद्दल जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेती कशी फायद्याची होईल याविषयी प्राध्यापक सुहास श्रीपती माने यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मंडळी, माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

बराय मंडळी, आपल्या आजच्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा आजचा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रम.

माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजलेत. एक गाणे ताजे तवाने.

अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. चित्रपट होता माझं घर माझा संसार. एक गाणे ताजेतवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना। भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा। 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता। आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद। आणि राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। नंतर प्रधानमंत्री मोदी उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील। तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील। या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवीन ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील। तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील। यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील। तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील। युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन उपग्रह आणि रोबोटिक्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलं। हैदराबादमध्ये डुंडीगुल इथल्या हवाई दल अकादमीमध्ये आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाच्या प्रसंगी ते बोलत होते। आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतीबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले। यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं। शाश्वत शेती, नवोन्मेषी संशोधन आणि तंत्रज्ञान हाच विकसित भारताचा पाया असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे। नवी दिल्ली इथं आयोजित विकसित भारत आणि शेती या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला त्यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते। 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रवास शेती, शेतं आणि गावांमधून जातो असं ते म्हणाले। विज्ञान आणि संशोधनाचा आधार असलेली शेती ही काळाची गरज असल्याचं ते म्हणाले। कृषी क्षेत्रात दीर्घकालीन समृद्धी आणण्याच्या उद्देशानं आत्मनिर्भर कृषी मॉडेल्स विकसित करण्याकरता शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे काम करायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं। सरकारच्या विविध धोरणांमुळे आज भारतात जगातलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उच्च शिक्षण जाळं तयार झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी

माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 12 वर्षात देशात शिक्षण, कौशल्य, नाविन्यता आणि स्टार्टअपची एक नवी संस्कृती निर्माण केली असंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात एनडीए आघाडीनं सुरू केलेल्या व्यापक राजकीय आणि वैचारिक लढ्याप्रती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वचनबद्ध असल्याचं महासचिव एम ए बेबी यांनी म्हटलं आहे. ते केरळ इथं थ्रिसूर इथं बातमीदारांशी बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखाली असलेल्या भाजपचा पराभव करणं हेच पक्षाचं पहिलं कर्तव्य असल्याचा प्रस्ताव पक्षाच्या याआधीच्या अधिवेशनात संमत झाला होता आणि तेच पक्षाचं धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या दृष्टिकोनातूनच काँग्रेससोबत राजकीय मतभेद असले तरी परस्पर सामायिक राजकीय लढा पुढे नेण्यासाठी काँग्रेससोबत सहकार्य करणं आवश्यक असल्याचं पक्षाचं मत आहे असं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशातल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयासाठी कारणीभूत ठरलेली नोटीस तेलंगणातल्या न्यायालयानं रद्द केली आहे. अशावेळी ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यायला हवी असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. या पार्श्वभूमीवर नटराजन यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरोधात काय कारवाई करणार असा सवालही त्यांनी विचारला. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिक्स राष्ट्रे जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास निम्म्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतात आणि जागतिक कृषी उत्पादनात सुमारे 42% वाटा उचलतात अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. ते आज मध्य प्रदेशातील इंदूर इथं आयोजित 5 दिवसीय ब्रिक्स कृषी परिषदेच्या सांगता समारंभात इंदूर जाहीरनामा एकमतानं स्वीकारण्यात आल्यानंतर बोलत होते. इंदूर जाहीरनामा हा केवळ कराराचा दस्तऐवज नसून तो ब्रिक्स राष्ट्रांच्या सामूहिक इच्छाशक्तीचं आणि सामायिक जबाबदारीचं प्रतीक आहे असंही ते म्हणाले. शेवटच्या दिवशी या जाहीरनाम्यात अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि डिजिटल शेती याबाबतच्या महत्वपूर्ण निर्णयांची रूपरेषा मांडण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जन जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश आलम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या जवानांचं धैर्य आणि देशसेवा सदैव स्मरणात राहील असं ते म्हणाले. हवाई दलानंही जवानांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी एका चौकशी समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचं हवाई दलानं सांगितलं. महाराष्ट्रात लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील अलगरवाडी पाटीजवळ काल झालेल्या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात दुचाकीवरील 2 जणांचा तर कारमधील 1 लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी परीक्षा कर्मयोगी हा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता वाढवणं, प्रक्रियात्मक अनुपालन तसंच परीक्षा केंद्राच्या बाबतीतलं उत्तरदायित्व यात सुधारणा घडवणं, कार्यक्षमतेत सुधारणा घडवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चिती करणं या उद्देशानं हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प प्रशासनानं म्हटलं आहे. इराणबरोबरच्या अणुकरारात तसंच कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही, अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. पाकिस्तान व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधलं आंदोलन आता तीव्र झालं आहे. इस्लामाबाद प्रशासन या भागावर थेट ताबा मिळवणार अशी भीती लोकांना वाटत आहे.

0: पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा प्रस्ताव ठेवला, पण जॉईंट अवामी एक्शन कमिटीनं हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं आज पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीतली ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. धर्मशाला इथं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 195 धावांचं लक्ष ठेवलं आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे 25 षटकांच्या केलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. 5 दिवसांच्या ब्रिक्स कृषी परिषदेची सांगता. आसाममध्ये हवाई दलाचं विमान कोसळून 5 जवान शहीद. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिर्सेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239° 60 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्झवर, FM बँड 100.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. श्रोते हो, आता ऐकूया भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम.

स्वरूपा बर्वे यांनी गायलेली संत चोखा मेळा यांची ही रचना आपण ऐकलीत. भावधारा कार्यक्रमात पुन्हा एकदा ऐकूया स्वरूपा बर्वे यांनी गायलेली ही रचना.

स्वरूपा बर्वे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: भावधारा या कार्यक्रमात यानंतर श्रीरंग भावे यांच्या आवाजात हे गीत.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर विश्वास सुतार यांनी गायलेली संत नामदेव महाराज यांचीही रचना ऐकूया.

श्रीरंग भावे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत. आता यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 News@9 ही दोन्ही बातमीपत्रं दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती हा कार्यक्रम आणि रात्री 10:00 शास्त्रीय संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम.